शुभ सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर्यांक 29 ज्येष्ठ 1948 अर्थात 19 जून 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावर मुलत आहोत. श्रोत्या, सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ललिता गोडबोले आणि सहकार्याने सादर केलेलं महालक्ष्मी स्तोत्र.

शेवटी आता आपण ललिता गोडबोले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं महालक्ष्मी स्तोत्र आपण ऐकलेत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ, अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भुपाळी. रचना आहे होनाजी बाळा यांची, तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

शतकातपण चंद्रशेखर गाडगीळ अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भोपाळी आपण ऐकलीत. रचना होती होनाजी बाळा यांची, तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून शतक कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात रमेश हाणवकर यांची भक्तिगीत रचना, स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

शुभ मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत नामदेव महाराजांची भक्तिरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते आताच आपण आशा भोसले यांच्या स्वराज्यानं कवी पी सावळाराम यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. संगीत निर्माता होता वसंत प्रभू यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित करकडे यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

शितू, आता आपण शाहीर इलादर हेगडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील वसंत बापट यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं यशवंत देव यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतर घोषणा ठीक 6:40 आहे.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. श्रोता ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात कृषी हवामान अंदाजावर आधारित कृषी विषयक सल्ला. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरे यांचं.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 व 19 जून रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची तसेच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 19 ते 25 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. संदेश: सध्याचा पाऊस हा पूर्व मौसमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणी योग्य मौसमी पाऊस 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पेरणी करावी. कृषी हवामान सल्ला याप्रमाणे. कापूस: कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमीन व हवामान, कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करून वाणांची निवड करावी. कापूस बियाण्यास सुडोमोनास फ्लोरोसन्स 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्मेंडेन्झिम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. यामुळे मर व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. नत्र स्थिरीकरणासाठी एझेटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य करणारे जीवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. तूर: तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तूर आणि बाजरी 2:4, तूर आणि सोयाबीन, मूग अथवा उडीद 1:2 किंवा 2:4 असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. पेरणीपूर्वी बियाणे

0: घेण्यास रायझोबियम किंवा स्पुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यावर बीज प्रक्रिया करावी. आंतरपीक म्हणून मूग उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे. ही दोन्ही पिके तूर ज्वारी कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात. फळबागा. फळबागांमध्ये केळी आंबा द्राक्ष या बागांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. केळी बागेत घड वाढीसाठी 0.0534 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. नवीन केळीबाग लागवडीसाठी ग्रँड 9 अर्धापुरी देशावर श्रीमंती फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. आंबा. काढणी केलेल्या आंबा बागेतील रोगग्रस्त व वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. ढगाळ वातावरणामुळे आंबा बागेत पर्णगुच्छ रोगाची समस्या लक्षात घेता पावसाळ्यात आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. नवीन आंबा बाग लागवडीसाठी केसर पायरी तोतापुरी नीलम सिंधू साई सुगंध वनराज लंगडा दशहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. द्राक्षे. द्राक्ष बागेत रोगग्रस्त प्राणी काढून टाकावीत व शेंडाखूड करून घ्यावी. सीताफळ. सीताफळ बागेत खत व्यवस्थापन करावे. नवीन सीताफळ बाग लागवडीसाठी बालानगर TP7 धारूर 6 इत्यादी जातींचा वापर करावा. भाजीपाला. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. फुलशेती. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुल पिकांच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर बी टाकून रोपे तयार करावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी. पशुधन व्यवस्था. उन्हाळ्यातील उष्ण तापमान संपून अचानक झालेल्या वातावरणातील बदल ओलसर व दमट वातावरणामुळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावरांचं आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. जनावरे बांधण्याच्या ठिकाणी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होणार नाही याची काळजी घ्यावी.
1: श्रोतोआता आपण कृषी वाणी या सत्रामध्ये कृषी हवामान अंदाजावर आधारित कृषी विषयक सल्ला ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं दिनेश प्रसाद माकरिया यांचं. या कृषीवाणी या कार्यक्रमाबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. सहक्षित होत आहोत आरोग्यम धन.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य मंथन संपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते. त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा. आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे. पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता

0: पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये. आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावीची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: परिसर।

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी

0: करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात, वाहतूक विस्कळीत होते, पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते, त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र थोड्याच वेळ.

0: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889 3691. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: श्रोतो, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतो, या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम, ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:15 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकसंध्या कार्यक्रम, ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू, सकाळी ठीक 10:00 सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम, 10:30 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. आज या कार्यक्रमात जागतिक सिकल सेल दिनानिमित्त बीड येथील डॉक्टर अनिल बाडकुल यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं. सकाळी ठीक 11:00 गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र संध्या कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी ठीक 12:00

महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम ई भवानी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्रियो सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझावर माझशीवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्री 8:45 समाचार संध्या ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही संरक्षित करू रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः संरक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 11:10 सरकारची 12 वर्ष पूर्तीनिमित्त विविध विषयांवर आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून विशेष मालिकेचं प्रसारण आम्ही संरक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आज रात्री ठीक 11:10 तसे तर आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत ऐकूयात काही जाहिरात संदेश
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला
2: मुळीच नाही जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला
1: का बरं
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का
1: पण कुठे
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं आणि हो या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852
3: वा वहिनी वा आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या कॅमल साबुदाणा एकदम चवदार
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजले श्रोता ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार बीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये 33,000 गर्भवतींची तपासणी, 391 मातांमध्ये तीव्र रक्ताशयाची लक्षणं आढळली. कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना येत्या 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार. दीपमाळ योगा ग्रुपच्या वतीनं 21 जूनला जागतिक योग दिनाचं आयोजन आणि बीडसह परभणी जिल्ह्यातील 70 शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाचं शिरशाळ्याच्या ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषीकुलमध्ये प्रशिक्षण. आता ऐकूयात सविस्तर घडामोडी. गरोदर माता आणि बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 9 जून 2026 रोजी 10 वर्ष पूर्ण झाली. दशकपूर्तीनिमित्त जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये जिल्ह्यामध्ये 391 महिलांमध्ये तीव्र अशक्तपणा, 190 महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळला. जिल्ह्यातील गर्भवती मातांनी आरोग्य तपासण्या वेळेवर पूर्ण करून घ्याव्यात असं आवाहन माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉ सचिन शेकडे यांनी केलं आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कडधान्य पिकाच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं या उद्देशानं काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी येत्या 30 जून 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थींनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक

संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, उद्योजक तसंच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती संस्था यांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्य साखळी अधिक कार्यक्षम सक्षम करणं हा मुख्य उद्देश आहे. बीड शहरातील मागील 10 वर्षापासून खंडोबा मंदिर दीपमाळ इथं पहाटे 5:30 ते 7 या दरम्यान दररोज योग वर्ग घेतले जातात. येत्या रविवारी 21 जून रोजी दीपमाळ योगा ग्रुपच्या वतीनं जागतिक योग दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. योगगुरु जितेंद्र बोरा हे मागील 28 वर्षापासून शहरामध्ये निःशुल्क योग वर्ग चालवत आहेत. त्यांना प्रशांत बोरा, दीपक सोळुंकी, शिरडोणे हे योग शिक्षक म्हणून साथ देत आहेत. 21 जून जागतिक योग दिनाच्या दिवशी हे उपस्थित राहून योगाचे धडे देणार आहेत. बीड आणि परभणी जिल्ह्यातील 70 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषी कुल मध्ये जलनायक मयंक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तुती लागवड आणि रेशीम उद्योगाचं 1 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणास जिल्हा रेशीम विकास अधिकारी SB वराट यांनी उपस्थित राहून ज्ञान, प्रेरणा आणि नव्या संधीची दिशा दिली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि आता शेवटी दिनविशेष. श्रोतो, आज 19 जून. 19 जून हा दिवस जागतिक सिकल सेल जागृती दिन म्हणून पाळला जातो. सिकल सेल आजाराविषयी आजच्या दिवशी जगभरामध्ये जनजागृती केली जाते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 19 जून 1999 मध्ये कोलकाता ते ढाका बांगलादेश दरम्यान धावणाऱ्या मैत्री एक्सप्रेस बस सेवेचं उद्घाटन केलं होतं. आणि श्रोते, याच माहितीबरोबर आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतो. नमस्कार. लेखन सौजन्य दिनेश लिंबेकर आणि सादरकर्ते योगीराज बच्चे.

0: श्रोत्यात आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
3: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान 22 जुलै रोजी मतमोजणी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित, शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर। आणि पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे। प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे। गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितलं। देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघु आणि उदयोन्मुख उद्योगांना आधार देण्यासोबतच रोजगार निर्मितीला चालना देण्यात या योजनेची भूमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे। देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते। संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल।

0: असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. मुंबईतल्या राष्ट्रीय परीक्षण शाळा एनटीएच परिसरातल्या बहुमजली निवासी प्रकल्पाची पायाभरणी आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी पायाभूत सुविधा मजबूत करणं आणि संस्थेची एकूण संस्थात्मक परिसंस्था अधिक सक्षम करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय परीक्षण शाळेनं विकसित केलेल्या आधुनिक चाचणी सुविधांच्या 3 केंद्रांचं उद्घाटनही मंत्री जोशी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमधल्या उपचाचणी प्रयोगशाळा आणि नमुना संकलन केंद्राचा समावेश आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल मतदान पार पडलं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. मतमोजणी येत्या 22 तारखेला होणार आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. औरंगाबाद जालना मतदारसंघात सुमारे 99%, परभणी हिंगोली 99.79%, नांदेड 99.78%, तर उस्मानाबाद लातूर बीड मतदारसंघात 99.49% मतदान झालं. दरम्यान या मतदान प्रक्रियेत लातूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व 5 नगरसेवकांनी मतदान केलं नाही. नांदेड आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नसल्याचा आरोप करत लातूर इथं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याची भूमिका आघाडीनं घेतली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करून दुष्काळाला हरवत जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. अल्निनोमुळे यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि संवर्धन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात नमूद केलं. मृदा आणि जलसंधारण विभागानं राज्यभर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं हाती घेतली असून निधीची कमतरता भासू देणार नाही असंही मंत्री राठोड यांनी आश्वासित केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक उमेश दरक यांनी दिलेली मकरासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
2: मकरासन विपरीत शयनस्थितीतील हे एक विश्रांतीकारक आसन आहे. शरीरांतर्गत परिणाम, या आसनात शरीरातील सर्वच स्नायू शिथिल झाल्यामुळे स्नायूंना होणारा रक्ताचा आणि प्राणवायूचा पुरवठा कमी लागतो आणि त्यामुळे हृदयाची स्पंदन क्रिया संत होते आणि श्वसनाची गतीही संत होते. म्हणजेच शरीरातील या मूलभूत प्रक्रिया संत झाल्याने शरीराला चांगल्या प्रकारे विश्रांती मिळते. विशेष दक्षता, या आसनात कोणतेच ताण शरीरात नसल्याने विशेष काळजी घेण्यासारखं काही नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या आसनात शरीर शिथिल झाल्यामुळे झोपेकडे प्रवृत्ती वळते, ती मात्र

0: आपण कटाक्षाने टाळली पाहिजे.
1: अन्न आणि औषध प्रशासनानं बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या विशाल डेअरीवर काल धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट पेढा तयार केला जात असल्याचं तपासात समोर आलं. हा पेढा बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातल्या अनेक देवस्थानांमध्ये विक्री केला जात होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जालना जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त बदनापूर तालुक्यातल्या वरुळी आणि जालना तालुक्यातल्या सावरगाव या ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी काल करण्यात आली. यात वैयक्तिक शौचालयांचा वापर, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शाळा आणि अंगणवाडी परिसरातली स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, पाण्याची गुणवत्ता आणि पर्जन्य जल पुनर्भरण आदी बाबींची पाहणी करण्यात आली.

0: पुनर्भरण आदी बाबींची पाहणी करण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. यात 500 रुपये देणगी दर्शन, रेफरल देणगी दर्शन, 200 रुपये देणगी दर्शन तसंच धर्मदर्शन रांगेतल्या सर्व भाविकांना आता एकाच ठिकाणाहून म्हणजे सिंहाच्या गाभाऱ्यातून श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे सर्व भाविकांना समान अंतरावरून आणि समान पद्धतीनं देवीचं दर्शन घेता येईल. लातूर इथं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी काल नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. या परीक्षेदरम्यान आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असल्याची खात्री करावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक आणि समन्वयानं काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात एकूण 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जालना जिल्ह्यात परतूर इथल्या किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि एका शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या नृत्यावेळी आक्षेपार्ह घोषणांचा समावेश असलेलं तुर्कीमधलं एक गाणं वाजवण्यात आलं, तसंच नृत्य करताना पाकिस्तानी दहशतवादी मुमताज कादरीचा फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला. समाज माध्यमावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून ही कारवाई केली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ई केवायसी करून आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 22 जून ते 21 जुलै या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान येत्या 22 तारखेला मतमोजणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
7: आम्हा घरी झालं शब्दांची चरत नाही, हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुते हो खरोखरच अक्षर झुलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत मिळतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्या

0: ला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी।
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहे ती प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादन पोटेन्शियल यील्ड म्हणतो तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठांनी, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेबी पाणी सरीवन पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठात शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाहनाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाहन आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर ज्यादा रोपं झाली तरी

0: उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे दोन रोपातील आणि दोन ओळीतील ते आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जे काही बियाणं आपण घेतो समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की जी पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळे विस्कळीत झालेले आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो विशेषतः युरिया डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जी रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे जर पहिलं मागे सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि दोन नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अजोटोबॅक्टर असू दे त्याचबरोबर रायझोबियम अजोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीवजंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खतांचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादनता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2,50,000 कोटी रुपये रासायनिक खतासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी जे प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1,00,000 कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काही मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठानं शिफारस केलेली आहे लागण्याच्या कालावधीत असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थिक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये दोन भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत अवजार असू देत बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्याच्यात लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे, तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपून मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो

0: क्रमांक नसल्यामुळे म्हणजे ते मजूर चटांचा एकीक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे, तर तो एकेक पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे. आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत SOP म्हणून आपण त्याला, तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. तर यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मान सन्मान मिळत नव्हता तो प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरचे ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांचे संपर्क येतात. त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठ खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठ आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते. त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशावेळी गटशेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सपना ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत आता सुगम संगीत भावधारा.
5: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातील ऐकूयात केदार मुळे यांच्या संगीत नियोजनात स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली सुधीर बापट यांची गीतरचना.

0: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14.
1: बघण्यासाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका. महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.
2: श्रोत भावधारा हा सुगम संगीता कार्यक्रम आपण ऐकत असं आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात या अंतर ऐकूयात. लीला कुलकर्णी यांची गीतरचना साधना सरगम यांच्या स्वरात, संगीत केदार मुळे यांचं.

0: क्षुतातच आपण साधना सरगम यांच्या स्वरात लीना कुलकर्णी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं केदार मुळे यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास

0: प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड.

0: श्रोतांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या कॅमल साबुदाणा एकदम चवदार
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा
3: सुधीर भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूयात सुधीर बापट यांची गीतरचना रवींद्र बिजूर यांच्या स्वरात संगीत केदार मुळे यांचं

क्षेत्रात आपण रवींद्र बिजूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर बापट यांची गीतरचना ऐकलीत. या गीतरचनेबरोबरच आजचा भावदारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित होत आहोत समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले. त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे.

ती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत
भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ

0: केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे तर आसाम मेघालय सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया 2 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकधारा. कार्यक्रमात ऐकूयात विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी केलेली गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोते, आता आपण कृष्णा शिंदे आणि सहकारांच्या स्वरात राजनंदना गडपाले यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकधारा या लोकसंगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रंजना शिंदे आणि सहकारांच्या स्वरातील गीतरचना.

श्रोत्यात आपण रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना ऐकलीत. या लोकगीत रचनेसाठी संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. श्रोत्या, या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम संपला. लोकसंगीतचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. सगळे प्रसारित होत सुपर हिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात थ्री बॅचलर्स या चित्रपटातील विनोद राठोड आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना. रचना आहे प्रवीण भारद्वाज यांची.

श्रोतो, आता आपण अदनाम स्वामी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बजरंगी भाईजान या चित्रपटातील गीतरचना ऐकलीत. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट इजांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.
2: साठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व. मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: घरी झाला शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रोते हो, खरोखरच अक्षर झुलं की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत मिळतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: कमी व्याजने लोन पाहिजे ते देखील ॲपने
1: बसला अनोख्या पासून बचाव करा
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
2: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून

छोटं सुपरहिट हंगामा या हिंदी चित्रपट विधानच्या कार्यक्रमात ऐकूयात. बोल बच्चन या चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना, स्वर हिमेश रेशमी आणि सहकाऱ्यांचा.

0: रहत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रचना होती शब्बीर कुमार यांची, तर संगीत होतं हिमेश रेशमे यांचं. श्रोत, या गीतरचनेबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: श्रोत्या, प्रसारित होत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादर करते योगीराज बच्चे.
2: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

0: आहे।
1: मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, आज 19 जून अर्थात जागतिक सिकल सेल डे। श्रोतेहो, सिकल सेल या आजाराबद्दल आणि या आजाराचा सामना करणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समोर असणाऱ्या आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो। श्रोतेहो, सिकल सेल हा एक अनुवंशिक रक्तविकार असून त्याच्या निर्मूलनासाठी आणि रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या जातात। शिवाय विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात। मैत्रिणींनो, या योजनांमध्ये आर्थिक सहाय्य, मोफत औषधोपचार, शैक्षणिक सवलती तसंच मोफत प्रवास सुविधा दिली जाते। क्लोजिंग द सर्व्हायवल गॅप, इक्विटी इन सिकल सेल डिसीज ही या वर्षीच्या जागतिक सिकल सेल दिवसाची संकल्पना असून या आजाराविषयी आणि शासकीय योजनांविषयी जाणून घेण्यासाठी ऐकूया जागतिक सिकल सेल दिवस आणि शासकीय योजना याविषयी डॉ अनिल तुकाराम बारकोल यांच्याशी केलेली ही बातचीत। मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, आज 19 जून अर्थात वर्ल्ड सिकल सेल डे। या दिवसाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर अनिल तुकाराम बारकोल यांना। सर नमस्कार।
2: नमस्कार मॅडम।
1: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत।
2: धन्यवाद।
1: सर, वर्ल्ड सिकल सेल डे का आणि केव्हापासून साजरा केला जातो?
2: वर्ल्ड सिकल सेल डे हा दरवर्षी 19 जून रोजी साजरा केला जातो। साधारणपणे 2009 पासून हा सिकल सेल डे साजरा केला जातो। हा डे साजरा करण्याचं कारण म्हणजे की सिकल सेल आजाराचे जे रुग्ण आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून जी जनजागृती करणं आवश्यक आहे त्या जनजागृतीच्या अनुषंगाने हा दिवस आपण वर्ल्ड सिकल सेल डे म्हणून साजरा करतो।
1: अच्छा सर, सिकल सेल अॅनिमिया असं आमच्या ऐकण्यात आहे, तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल?
2: होय मॅडम, जगात पहिल्यांदा या आजाराचं डायग्नोसिस झालं एका डेंटल स्टुडंटमध्ये। तो वेस्ट इंडिज मधल्या गॅब्रिएला पर्वतावरचा तो स्टुडंट होता। हा आजार एका विशिष्ट प्रकारच्या हिमोग्लोबिन च्या डिफेक्टमुळे होतो। हा एक अनुवंशिक आजार आहे।
1: अच्छा।
2: ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर म्हणतात त्याला। ऑटोसोमल रेसेसिव्ह म्हणजे काय की जेव्हा आई आणि वडील दोन्ही पालकांना त्या जीन्समध्ये अबनॉर्मॅलिटी असेल तर तो आजार मुलांमध्ये जातो।
1: अच्छा।
2: तर त्याचं कारण असतं हिमोग्लोबिन, आपल्या रक्तामध्ये जे असतं घटक, तर हिमोग्लोबिनची फोड आपण जर केली तर हिम म्हणजे आयर्नची रिंग असते ज्यामुळं आपल्या रक्ताला लाल रंग असतो आणि ग्लोबिन, ग्लोबिन म्हणजे चार प्रकारचे ग्लोबिन मॉलिक्युल्स असतात, अल्फा आणि बीटा। तर ही जी बीटा चेन आहे, बीटा चेन मध्ये जे सहावा प्रोटीन असतो ग्लुटामिन किंवा ग्लुटामिक ऍसिड, त्याला जर व्हॅलिनने रिप्लेस केलं तर ती जीनमध्ये अबनॉर्मॅलिटी होते त्या रुग्णामध्ये आणि मग ह्या बीटा चेन मधल्या ज्या हिमोग्लोबिनची अबनॉर्मॅलिटी आहे त्यामुळे रुग्णांना जो आजार होतो तो सिकल सेल डिसीज असं या नावाने ओळखला जातो आणि त्या हिमोग्लोबिनला HbS असं म्हटलं जातं। आता काय होतं की नॉर्मल जे आहे तो नॉर्मल तुमच्या माझ्यामध्ये हिमोग्लोबिन ए टाईपचं हिमोग्लोबिन असतं, म्हणजे माझ्या आईचं हिमोग्लोबिन ए असेल HbA आणि माझ्या वडिलांचंही HbA आहे, त्यामुळे मला जे मिळतं ते HbAA आई वडिला आईकडनं ए आणि वडिलाकडनं ए। पण जेव्हा एका पालकाकडनं HbA आलं आणि दुसऱ्या पालकाकडनं HbS आलं तर त्याला कॅरियर असं म्हणलं जातं, सिकल सेल डिसीज कॅरियर HbS। आणि जर समजा वडिलांकडनं पण HbS आलं आणि आईकडनं पण HbS आलं तर त्याला सिकल सेल आजार असं म्हटलं जातं HbSS। तर अशा रीतीने ज्यांच्या ज्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन HbSS टाईपचं आढळतं बीटा चेन अबनॉर्मॅलिटी वाला तर त्यांना हा सिकल सेल नावाचा आजार असं समजलं जातं।
1: अच्छा सर, आता तुम्ही बायोकेमिस्ट्री त्याबद्दलची सांगितली पण मला असं सांगा की दृश्य स्वरूपात तो कसा लक्षात येतो हा आजार?
2: आता सिकल सेल आजार हा अनुवंशिक असल्यामुळे रुग्णाला जन्मतःच असू शकतो।

0: त्यामुळे अगदी एक दिवसाच्या जन्मलेल्या बाळामध्ये सुद्धा जर आपण सिकल सेलची आजाराची टेस्टिंग केली तर त्या आजाराचं निदान लवकरात लवकर होऊ शकतं.
1: अच्छा.
0: म्हणून भारतीय सरकारने नॅशनल हेल्थ मिशन मध्ये 2023 पासून एक विषय हा सिकल सेलचा घेतलेला आहे नॅशनल हेल्थ मिशन मध्ये रिगार्डिंग इलिमिनेशन ऑफ सिकल सेल डिसीज. आणि त्याचं टार्गेट ठेवलंय की 2047 पासून आपल्याला भारतातन हा सिकल सेल आजार कसा हद्दपार करता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. आपली आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.
1: अच्छा.
0: तर त्याचं नाव सिकल सेल डिसीज असं कसं पडलं की नॉर्मली ज्या लाल रक्तपेशी असतात तांबड्या रक्तपेशी आरबीसीज या बायकॉन्केव्ह असतात.
1: बरोबर.
0: तर मग तो शेप बदलून तो सिकल सेल म्हणजे आपला जो विळा असतो त्या विळ्याच्या आकाराच्या किंवा चंद्राची कोर असते त्या आकाराच्या त्या तांबड्या रक्तपेशी होतात. आणि मग त्यामुळे होतं काय की त्या रक्तपेशी खूप जाड होतात आणि मग त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये त्या अडकून बसतात.
1: अच्छा.
0: आणि मग त्यामुळे रक्ताचा मार्ग गोठला जातो किंवा रक्त पुरवठा त्या अवयवांचा कमी होतो आणि मग त्यामुळे रुग्णांना जो त्रास होतो जसं उदाहरणार्थ आपल्या हार्टच्या नसा जर ब्लॉक झाल्या तर आपल्याला छातीत दुखून हार्ट अटॅक येतो.
1: अगदीच.
0: तर त्याच प्रकारे या सिकल सेल आजारामध्ये जर नसा बंद झाल्या उदाहरणार्थ फुफ्फुसाच्या बंद झाल्या छातीत दुखेल, किडनीच्या जर नसा बंद झाल्या तर किडनीचा आजार होईल, डोळ्यांच्या नसा बंद झाल्या तर दिसायचं कमी होईल,
1: अगदीच
0: मेंदूचा आजार झाला तर स्ट्रोक पॅरालिसिस सारखं होईल. तर अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात.
1: बापरे. म्हणजे खरंच खूप गंभीर आहेत सर हे सगळं.
0: होय.
1: मग आपण हा आजार किंवा हे जी लक्षणं आहेत ही कुठल्या वयात किंवा कुठल्या व्यक्तींमध्ये जास्त करून दिसतात?
0: अगदी बरोबर. जसं मी मगाशी म्हणालो की अगदी जन्मलेल्या एक दिवसाच्या बाळामध्ये सुद्धा ह्या आजाराचं निदान करता येतं. परंतु त्याची लक्षणं यायला साधारण 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो.
1: अगदीच.
0: कारण त्याची लक्षणं काय येतात की हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांना अशक्तपणा येणं, बाळ असेल तर बाळ दूध पिणार नाही, बाळाला श्वास घ्यायला त्रास होईल, बाळ लिथार्जिक म्हणजे अगदी निस्तेज असं राहील, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं पांढरटपणा शरीरावरती येतो. जसं अॅनिमियाला आपण पांडुरोग असं म्हणतो की जेव्हा आपलं शरीर पांढरं पडायला लागतं रक्त कमी झाल्यामुळं म्हणून त्याला पांडुरोग म्हणतात. तर हा अॅनिमियाचा हा एक प्रकार आहे म्हणून त्याला सिकल सेल डिसीज असं म्हटलं जातं.
1: अच्छा. सर आणखी एक प्रश्न असा पडतो की मग या माणसाचे वाचण्याचे किंवा तो नॉर्मल जीवन जगू शकतो का इतरांसारखं अशा व्यक्ती?
0: आता या सिकल सेल आजारामध्ये मी मगाशी दोन प्रकार सांगितले, एक सिकल सेल ट्रेट म्हणजे कॅरियर असतं.
1: अच्छा.
0: आणि दुसरं सिकल सेल डिसीज ज्यांना हा सिकल सेल आजार आहे. तर सिकल सेल ट्रेट जे आहेत ते बऱ्यापैकी नॉर्मल लाईफ जगू शकतात.
1: अच्छा.
0: क्वचित प्रसंगी त्यांना सिरियस होऊन त्यांचा मृत्यू होणे शक्यता असते. पण सिकल सेल आजार जो आहे तो अतिशय जीवघेणा आहे आणि यंग एजमध्ये तरुण वयामध्ये किंवा तरुण वयाच्या आधी पण रुग्णांचा मृत्यू ट्रीटमेंट अभावी होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या आजाराचं निदान करणं हे आपलं टार्गेट असायला हवं. म्हणून लवकरात लवकर निदान करणं खूप आवश्यक आहे.
1: सर तुम्ही जे सांगताय की हा आजार अनुवंशिक आहे किंवा मग अजून काही याची कारणं असू शकतात का अनुवंशिकतेशिवाय?
0: बेसिक आजार हा अनुवंशिकच आहे.
1: बरं.
0: त्यामुळे 99% मध्ये हा सिकल सेल डिसीज अनुवंशिकच असतो. काही प्रसंगी औषध गोळ्यामुळेही तो आजार वाढू शकतो. जसं की एनएसएआयडीज असतं, पेन किलर्स किंवा स्टिरॉइड्स असतात.
1: अच्छा.
0: तर अशा प्रकारची औषधं या रुग्णांनी टाळणं अतिशय आवश्यक असतं. अन्यथा हे रुग्ण क्रायसिसमध्ये जाण्याची शक्यता असते.
1: अच्छा. सर आता तुम्ही जसं बोलताना म्हणालात की औषधांच्या दुष्परिणामामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो, तर मग मला असं सांगा की आपल्याकडे काही अशी आरोग्य सुविधेमध्ये असा काही आहे का उपक्रम की या रोगाचं रक्त तपासणी किंवा हे करणं कंपल्सरी ज्याच्यामध्ये आहे असं काही आहे का आपल्याकडे?
0: हा रोग साधारणपणे जे आदिवासी व्यक्ती असतात त्यांच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात हा आढळतो. आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग जो आहे तो आपला विदर्भ, अमरावती, नागपूर, भंडारा या एरियामध्ये या सिकल सेल आजाराचे रुग्ण जास्त आढळून येतात. तिथे इन्सिडन्स मोर देन 30% आहे. आता आपल्या बीडचं जर स्टडी केली तर बीडमध्ये साधारणपणे 2-5% एवढं प्रमाण आढळून येत आहे. एका रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की 86 डिलिव्हरीपैकी एका बाळाला सिकल सेल डिसीज असण्याची शक्यता असते. म्हणजे 1% जास्त रुग्ण सिकल सेल डिसीजचे आपल्या महाराष्ट्रामध्ये असतात.
1: बरं.
0: आणि मग हे जे डिस्ट्रिक्ट मी सांगितले गडचिरोली, भंडारदरा,

0: नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये दरवर्षी 5,000 जास्त रुग्ण आढळतात म्हणून त्या ठिकाणी इंटेन्स स्क्रीनिंग असं केलं जातं.
1: अच्छा.
0: स्क्रीनिंगचे साधारण 2-3 प्रकार सांगता येतील आपल्याला. मास स्क्रीनिंग ज्याच्यामध्ये सगळ्या पॉप्युलेशनचं स्क्रीनिंग केलं जातं.
1: बरोबर.
0: इंटेन्सिव्ह स्क्रीनिंग जे प्री नेटल आणि प्री मॅरिटल याच्यामध्ये स्क्रीनिंग केलं जातं. आता याच्यामध्ये काय आहे की प्री मॅरिटल म्हणजे काय की हा काउन्सिलिंगचा एक प्रकार आहे की जसं आपण लग्न जमवताना मुलगा आणि मुलीची पत्रिका बघतो बऱ्याच वेळेला पण आता काळानुसार आपण बदलून जायला हवं आणि त्याचे रक्ताचे रिपोर्ट आपण बघायला हवेत की यामध्ये की नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला सिकल सेल आजाराचे काही जेनेटिक डिफॉर्मिटी आहे का ते टेस्ट करणं आणि ते एका टेस्टमध्ये आपल्याला समजू शकतं. त्याचं कारण असं आहे की जर मुलालाही सिकल सेलचा आजार असेल आणि मुलीलाही सिकल सेलचा आजार असेल तर त्यांच्या होणाऱ्या बाळाला तो 100% आजार होतो
1: होणारच.
0: त्यामुळे ही टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात होणाऱ्या बाळाला आजार आपण टाळू शकतो.
1: अच्छा. आणि तुम्ही प्री नॅटल असं पण म्हणालात सर.
0: होय. प्री नॅटल म्हणजे काय एखाद्या मुलीला गरोदर व्हायची इच्छा असेल तर ती डॉक्टरकडे जाते काउन्सिलिंग साठी आणि विचारते की मी जर गरोदर राहिली तर माझ्या बाळाला काही त्रास होऊ शकतो का.
1: बरोबर.
0: तर त्यामध्ये जर आपण ही सिकल सेलची जी टेस्ट असते ती जर केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर आपण तिला काउन्सिलिंग करू शकतो की तुझ्यामुळे तुझ्या बाळाला हा आजार होण्याची शक्यता आहे ज्यापासून जीवाला धोका असतो
1: बाळाच्या. बरोबर.
0: तर तुम्ही त्याप्रमाणे नियोजन गरोदरपणाचं करू शकता म्हणून प्री नेटल काउन्सिलिंग पण अतिशय आवश्यक असतं.
1: अच्छा. सर तुम्ही खूप छान प्रकारे स्पष्टीकरण याविषयीचं देत आहेत पण मला सांगा की जर एखाद्या बाळाला सिकल सेल अॅनिमिया आहे हे जर आपल्याला कळून आलं तर मग त्याची कशी काय काळजी घ्यावी.
0: जर समजा टेस्टिंगमध्ये सिकल सेल आजार डिटेक्ट झाला तर त्याला रेग्युलर डॉक्टरकडे फॉलोअपला घेऊन जाणं हे त्या आईचं परम कर्तव्य आहे. नुसते आईचंच नाही तर त्या भागातले जे कोणी आरोग्य कर्मचारी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ते तिथले कर्मचारी आशा वर्कर जिल्हा रुग्णालयातले काही कर्मचारी यांना जबाबदारी दिली जाते की त्या रुग्णांचा रेग्युलर फॉलोअप तुम्ही ठेवणं त्याचं मॉनिटरिंग करणं त्या रुग्णांच्या रक्ताच्या विविध तपासण्या करणं आणि जर समजा तो रुग्ण अतिशय गंभीर झाला तर वेळीच त्याला उपचारासाठी रेफर करणं हे खूप महत्वाची गरज आहे म्हणून या बाळांना तसं करायला पाहिजे. आता आईला काय करता येईल की मूल जास्त आजारी पडू नये म्हणून त्याला हायड्रेशन प्रॉपर असणं आवश्यक आहे म्हणजे त्याला बाळ असेल तर भरपूर पाणी पिणे.
1: बरोबर.
0: त्याच्यासोबत बाळाची जेवणाची काळजी घेणे.
1: बर.
0: बाळाला जेवणामध्ये प्रथिनयुक्त आहार देणे.
1: अगदीच.
0: गुड क्वालिटी कार्बोहायड्रेट विथ लो ग्लायसेमिक इंडेक्स देणं.
1: बर.
0: प्रथिन देणं. होल ग्रेन्स ज्याला म्हणता येतील कडधान्य देता येतील लेंटिल्स लेग्युम्स जे काही आहेत व्हिटॅमिन्स साठी भरपूर सीझनल फळं अवेलेबल असतील ती फळं द्यायला हवीत. हाय प्रोटीन डाएट जे असतं ड्राय फ्रुट्स असतील ते बाळाला द्यायला हवेत आणि मग याच्यासोबत बाळाला व्हॅक्सिन देणं अतिशय आवश्यक आहे. जरी सिकल सेल डिसीज असेल तरी जी रुटीन व्हॅक्सिन असतं सगळे लसीकरण पूर्ण रुटीन लसीकरण बाळाला देणं आवश्यक आहे. त्यासोबत जर मोठे व्यक्ती असतील तर त्यांना निमोकोकलचे व्हॅक्सिन असतील किंवा इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन असतील तर ते सुद्धा व्हॅक्सिन देणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासोबत रेग्युलर व्यायाम आणि थोडस मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला मेंटल पीस देणं सुद्धा आवश्यक आहे. कारण जर त्या बाळाला मेंटल स्ट्रेस झाला तर त्यामध्ये सुद्धा हा सिकल सेल आजार वाढतो आणि जेव्हा हा सिकल सेलचा आजार वाढतो तेव्हा त्याला सिकल सेल क्रायसिस असं म्हणतात.
1: बरोबर.
0: तर एनी क्रायसिस इज अन इमर्जन्सी आणि म्हणून क्रायसिस मध्ये अतिशय काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्याला इमिजिएटली ऍडमिट करणं आवश्यक असतं. आपण क्रायसिसचे 4 प्रकारांमध्ये आपल्याला मेनली सांगता येतील की मी पहिल्यांदा जसं सांगितलं की रक्तवाहिन्यामध्ये हा सिकल सेलच्या गाठी होतात रक्ताच्या आणि मग त्या रक्तवाहिन्या ब्लॉक करतात.
1: बरोबर.
0: त्याला वेनो ऑक्लुझिव्ह क्रायसिस म्हणतात.
1: बर.
0: मग जसं मी सांगितलं फुफ्फुसात झालं तर त्याला चेस्ट क्रायसिस म्हणतात अक्यूट चेस्ट सिंड्रोम. नस मध्ये झाला हाताच्या पायाच्या तर हात पाय दुखू लागतात हाडं दुखू लागतात त्याला व्हेनो ऑक्लुझिव्ह क्रायसिस म्हणतात. स्प्लीन असते आपली प्लीहा, स्प्लीन मध्ये जर समजा सिक्विस्ट्रेशन झालं म्हणजे सगळ्या आरबीसी

0: जीवन बसल्या कारण ते पुढे जाऊ शकत नाही. स्प्लीनचं काम असतं आरबीसी फिल्टर करणं, तर तिथे जर सगळ्या आरबीसी एकत्र येऊन बसल्या तर ते स्प्लीन वरती सूज येते आणि मग पेशंटचं हिमोग्लोबिन एकदम ड्रॉप डाऊन होतं. मग काही वेळेला पेशंटला ऑपरेशन करून स्प्लीन काढून टाकावी लागते. तर हा झाला सिक्वेस्ट्रेशन क्रायसिस. आणि चौथा क्रायसिस म्हणजे अप्लास्टिक क्रायसिस. यामध्ये हाडा आपलं आरबीसी तयार होतात हाडामध्ये, मग या हाडामध्ये आरबीसी तयार होणं थांबतं आणि त्यामुळं पेशंटचं हिमोग्लोबिन सडनली ड्रॉप होतं, म्हणून त्याला अप्लास्टिक क्रायसिस म्हणतात. तर अशा क्रायसिसच्या प्रसंगी जर हिमोग्लोबिन खूप कमी झालं तर इमिजिएटली पेशंटला ऍडमिट करून पहिले हायड्रेशन करणं महत्वाचं असतं. इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक देणं महत्वाचं असतं. पेन असेल तर पेन कमी होण्यासाठी काही औषधं असतात ती द्यावी लागतात. आणि जर समजा रक्त खूप कमी झालं असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याची अत्यंत आवश्यकता असते.
1: सर, खूप सुंदर आणि अतिशय सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना देताय. पण एक माझा प्रश्न आहे सर, की यामध्ये डोनेशन्सचे काही चान्सेस आहेत का? म्हणजे या रुग्णाकडून कुणाला ब्लड डोनेशन होऊ शकतं का, किंवा इतरांचं ब्लड याला चालू शकतं का?
0: आता मुळातच या रुग्णामध्ये रक्ताचाच हा आजार आहे, त्यांच्यातच रक्त कमी असतं, त्यामुळे ते दुसऱ्याला काही ब्लड डोनेट देऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला ते क्रायसिस मध्ये जातात त्यावेळेला त्यांना रक्त चढवावं लागतं, तर ते मग त्या जुळणाऱ्या रक्तगटाच्या सुसंगत रक्तगटाचं रक्त आपण पेशंटला सोडवू शकतो, त्याच्यामध्ये त्यांना काही अडचण येत नाही. हा झाला एक डोनेशनचा एक इश्यू. दुसरा इश्यू होतं की यांनी लग्न करावं की नाही करावं.
1: बरोबर.
0: जर समजा त्यांच्यामध्ये कॅरियर निर्माण झाला असेल, तो हिमोग्लोबिन कॅरियर प्रकारचा असेल, तर त्यांनी शक्यतो कॅरियर सोबत लग्न करू नये.
1: बर.
0: कारण कसं आहे की जर आपण प्रोबॅबिलिटी बघितली की एक सिकल सेल आजार आणि त्याची पत्नी सिकल सेल आजाराने पीडित असेल तर 100% लेकरांना आजार होईल. जर समजा दोन्ही कॅरियर असतील तर त्याच्यामध्ये 100% ते कॅरियर होतील.
1: बरोबर.
0: आता एक प्रोबॅबिलिटी की एक आजारी सिकल सेल डिसीज आहे आणि एक कॅरियर आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामध्ये 50% चान्स आहे की त्याला आजार होईल, 50% कॅरियर राहतील.
1: बरोबर.
0: आणि जर समजा नॉर्मल माणूस आणि कॅरियर व्यक्ती यांचं जर लग्न झालं तर त्याच्यामध्ये 25% आजार होण्याची शक्यता असते, 50% कॅरियर होण्याची शक्यता असते आणि 25% नॉर्मल होण्याची शक्यता असते.
1: बरोबर.
0: त्यामुळे शक्यतो जर एखादी व्यक्ती कॅरियर असेल तर तिने कॅरियरशी लग्न टाळलं पाहिजे.
1: बर.
0: कॅरियर असेल तर तिने आजारी व्यक्तीशी लग्न टाळलं पाहिजे. कॅरियर व्यक्तीने नॉर्मल व्यक्तीशी लग्न करायचं असेल तर आपल्या होणाऱ्या बाळाला 25% चान्स आहे आजाराचा, आणि ज्यामुळे आपल्या बाळाचा जीवाला धोका आहे हे लक्षात ठेवून काउन्सिलिंग करून मग लग्नाचा निर्णय घ्यायला
1: पाहिजे. खरंच.
0: आता नवीन नवीन हिमॅटॉलॉजीमध्ये इतके ऍडव्हान्सेस आलेले आहेत की आता स्टेम सेल ट्रान्सप्लांट हे आपल्याला करता येतं. ज्याच्यामध्ये तुम्ही जो डोनेशनचा विषय केला तर जे स्टेम सेल डोनर असतात ते डोनर आपल्या मॅच होणाऱ्या रुग्णाला ते स्टेम सेल देऊ शकतात. आणि जर स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर सक्सेसफुल झालं तर 90% रुग्ण हा एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकतो.
1: बर.
0: असं आता संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता ही नवीन होप निर्माण झालेली आहे. त्यामुळे जर आपण पेशंटला आता 2026 सुरू आहे, 2047 पर्यंत येते 21 वर्षात जर आपण हे रुग्ण डिटेक्ट करून त्यांना जर ही ट्रान्सप्लांटची बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा पुरवू शकलो तर आपण या रोगाचं उच्चाटन भारतातून करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. अगदी जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आपले जे कलेक्टर असतात ते या समितीचे अध्यक्ष असतात आणि ते पूर्ण या कामाच्या देखरेखीवरती लक्ष ठेवून असतात. कारण दर महिन्याला रिपोर्टिंग असतं, सिकल सेल डिसीज डिटेक्ट झाले, त्यांना फॉलोअप चालू आहे का, रेग्युलर ट्रीटमेंट चालू आहे का आणि अजून काय करता येईल.
1: सर, खूप सुंदर अगदी विस्तृत माहिती तुम्ही आम्हाला देत आहेत. पण जाता जाता एक प्रश्न सर, की याच्यामध्ये सरकारच्या काही योजना किंवा गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत का या रुग्णांसाठी, काय करता येईल याच्यासाठी, काय सांगाल?
0: जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 2023 मध्ये बजेटमध्ये प्रोव्हिजन करण्यात आलं या सिकल सेल डिसीज इलिमिनेशनसाठी.
1: बर.
0: 23 पासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि सरकारचं टार्गेट आहे 2047 पर्यंत हा भारतातून इलिमिनेट करणे सिकल सेल डिसीज. ऍक्च्युअली स्क्रीनिंगमध्ये

0: झिरो ते 40 वर्ष अशा मोठ्या पॉप्युलेशनचं स्क्रीनिंग करण्याचं भारताने टार्गेट ठेवलेलं आहे. आपण साधारण 7 ते 8 कोटी लोकांचं स्क्रीनिंग करण्याचं टार्गेट ठरवलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपली पावलं पडत आहेत की मॅसिव्ह स्क्रीनिंग करून जास्तीत जास्त सिकल सेल आजाराचे रुग्ण किंवा त्याचे कॅरियर जे आहेत वाहक ते वाहक शोधून काढणं
1: बरोबर खरंच
0: हा त्यातला पाठीमागचा उद्देश आहे.
1: अच्छा,
0: त्यासाठी या वर्षीची जी डब्ल्यूएचओची थीम आहे सिकल सेल डिसीजची, ती थीम आहे जगण्याच्या दरातील तफावत कमी करणे, सिकल सेल आजारातील समानता. आता तुम्ही म्हणाल की सिकल सेल आजारातील समानता म्हणजे काय, तर असं लक्षात आलं एकंदरीत डब्ल्यूएचओच्या की जे गरीब लोक आहेत त्यांना शहरातील अर्बन भागातील लोकांना जी आरोग्य सुविधा मिळते तेवढी उच्च प्रतीची सुविधा मिळत नाही.
1: बरोबर,
0: त्यामुळं जेवढी श्रीमंत उच्चवर्गीय आणि अर्बन भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळते त्याच प्रतीची सेवा ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना सुद्धा मिळायला हवी, रुग्णांना सुद्धा मिळायला हवी. आणि ह्या दोन्हींच्या उपचारातली जी तफावत आहे ती कमी होण्याच्या दृष्टीने, समानता आणण्याच्या दृष्टीने आपण काम करणं आवश्यक आहे.
1: बरोबर,
0: म्हणून यामध्ये हा अवेअरनेसचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्यासोबतच ह्या लोकांना रोजगारामध्ये काही संधी निर्माण करता येतील का असाही प्रयत्न सरकार करत आहे. त्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे सिकल सेल आजाराचे रुग्ण आहेत त्यांना आता डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळत आहे.
1: बर बर,
0: डिसॅबिलिटी ऍक्ट 2016 त्यांना सुद्धा लागू झालाय.
1: अच्छा,
0: त्यामुळे त्यांना शैक्षणिक आरक्षण आहे.
1: बरोबर,
0: नोकऱ्यामध्ये आरक्षण आहे.
1: खरंच
0: 4% आरक्षण या सिकल सेल आजारातील रोग्यांसाठी आहे.
1: बर,
0: त्यामुळे जर या रुग्णांनी जर UDID कार्ड काढलं, अपंगाचं कार्ड काढलं, तर त्याचा फायदा डिसॅबिलिटी ऍक्टमुळे होऊ शकतो.
1: अच्छा,
0: ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पुरुषांसाठी निळ्या रंगाचं कार्ड असतं.
1: अच्छा,
0: स्त्रियांसाठी पिंक गुलाबी रंगाचं कार्ड असतं. आणि मग जर समजा एखाद्या यंग मुलगी आहे आणि यंग मुलगा आहे, त्यांचं लग्न जुळवायचं आहे, तर त्यांचं सिकल सेल कार्ड मॅच करून बघितलं जातं. जर त्याच्यामध्ये जर दोन्ही कॅरियर किंवा आजाराचे दिसतील तर त्यांना लग्न करू नका असा सल्ला दिला जातो.
1: अगदी,
0: म्हणून या ठिकाणी काउन्सिलिंगचा खूप मोठा फायदा होतो. त्याच्यानंतर ऍडोलसंट एज्युकेशन, मुलांना एज्युकेशन देणं या आजाराचं फार आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईफस्टाईल काउन्सिलिंग, की तुमचं लाईफस्टाईल कसं असावं, स्ट्रेस फ्री असावं, शिक्षणाचं महत्व काय, इंजुरी अवॉइड करण्याचं महत्व काय,
1: हे
0: सगळं काउन्सिलिंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आवश्यक आहे. आणि याशिवाय भारतातल्या लोकांसाठी सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे योगाचा.
1: बर,
0: योगा हा थेरापॉटिक नाही, पण ज्या व्यक्ती योगा करतात त्या निरोगी राहण्यासाठी प्रचंड मदत होते. त्यामुळे या आजारातील रोग्यांनी योगाचा नक्की उपयोग करायला हवा.
1: बरोबर,
0: ज्यामधून त्यांना फायदा होईल.
1: खरं,
0: त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन मध्ये मी मग सांगितलं की डिसॅबिलिटी कार्ड त्यांना जर मिळालं तर विविध आरक्षण त्यांना मिळू शकतात. ज्या अपंगाच्या फॅसिलिटीज आहेत त्या त्यांना मिळतील. दिव्यांगजन म्हणून जे पोर्टल आहे त्या दिव्यांगजन पोर्टलवरती जर रजिस्ट्रेशन केलं तर त्या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना मिळतील. आणि थेरापॉटिक मध्ये मी सांगितलं की डिसीज मॉडिफाईंग एजंट असतात, काही हायड्रोक्सी युरिया सारखी काही औषधं असतात जी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची असतात. ब्लड ट्रान्सफ्युजन जेव्हा गरज पडेल तेव्हा द्यायचं असतं. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जो की सध्या खूप खर्चिक आहे. आतापर्यंत हिमेटोलॉजिस्ट आपल्या भागामध्ये उपलब्ध नव्हते, पण आजकाल बीडमध्ये सुद्धा हिमेटोलॉजिस्ट व्हिजिटसाठी येत आहेत. त्यामुळे ह्या सस्पेक्टेड केसेसना हिमेटोलॉजिस्टच्या सल्ल्याने पूर्णपणे कसं बरं करता येईल असा आमचा डॉक्टर मंडळींचा प्रयत्न असतो. त्यांच्या सल्ल्याने बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून या रुग्णांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करता येईल.
1: अच्छा, खूप छान सर, खूप छान. आज आपण वर्ल्ड सिकल सेल डे याविषयी खूप सुंदर माहिती दिलीत. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी एवढा छान संवाद साधलात, मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद ताई, आकाशवाणी बीडच्या हार्दिक धन्यवाद.
1: जागतिक सिकल सेल दिवस आणि शासकीय योजना याविषयी डॉक्टर अनिल तुकाराम बारकोल यांची मुलाखत आपण ऐकली. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.

शुद्धातच आपण महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम ऐकलात, महिला विश्व. निवेदन होतं अपर्णा कोपटीकर यांचं, तर सादर केले होते योगीराज बच्चे. महिला विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. शुद्ध प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया 1987 साली प्रदर्शित झालेल्या इजाजत या चित्रपटातील गीतरचना. ही गीतरचना श्रोतो गायली आहे आशा भोसले यांनी. अशा सुरांवर हुकूमत गाजवणारा चिरतुरुण आवाज, कित्येक दशकं अशा ताईंनी त्यांच्या स्वरनजाकतीनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. श्रोतो, जगण्यातल्या चढ उतारांवर मात करत गायन क्षेत्रात ज्यांनी त्यांनी जे स्थान निर्माण केलं त्याला तोडच नाही अशी कामगिरी या अष्टपैलू गायिकेनं केली आहे. आशाजींच्या आवाजातली उडत्या चालीची, विशेषतः कॅबरी गाणी जितकी आवडतात तितकीच त्यांना नजाकतीनं गायलेली अनेक गीतं मनामध्ये घर करून राहतात. ज्या प्रतिभेसमोर नतमस्तक व्हावं वाटतं, जिनं आपलं जगणं समृद्ध केले, अशा गायकीला सलाम. ऐकव्यात इजाजत या चित्रपटातील गीतरचना. ही गीतरचना कवी गुलजार यांची आहे बरं का. कवी गुलजारजी शब्दांचे हुकूमत असणारे अवलिया. संगीत सा चढवला आहे या गीताला राहुलदेव बर्मन यांनी. ऐकूयात इजाजत या चित्रपटातील गीतरचना.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59

0: तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: श्रोतो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात अंतर ऐकव्यात. वेदराही दिग्दर्शित प्रेमपर्वत या चित्रपटातील गीतरचना. 1973 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे. हेमा मालिनी, रेहाना सुलतान, नाना पळसीकर, सतीश कौल, आगा हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते. एक अनाथ मुलगी तिच्यापेक्षा वयस्कर व्यक्तीच्या नाईलाजानं विवाहबद्ध होते. तिच्या आयुष्यात यानंतर एक समवयस्क तरुण वनाधिकारी येतो. त्यांच्या प्रेमात ती पडते. पती की प्रियकर या उडाथानीमुळे दुभंगलेल्या मनातील अपराधी भावनेनं ती त्रस्त असते अशी या चित्रपटाची संक्षिप्त कथा आहे. श्रोतो या गीतातील बासरीचे श्रवणीय वादन आणि त्यापेक्षाही सुमधुर लतास्वर यामुळेच हे गीत कमालीचं कर्णमधुर झालेलं आहे. गाणं ऐकता ऐकता आपण हिमालयाच्या निसर्गरम्य कुशीमध्ये सृष्टीमध्ये विहार करतो की काय असं आपल्याला वाटतं. ऐकूयात प्रेमपर्वत या चित्रपटातील गीतरचना.

शुद्ध गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात या अंतर ऐकूयात. 1985 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गीतरचना हा चित्रपट आहे सागर. हे गीत हे अतिशय लोकप्रिय असे गीत आहे. आपण ऐकल्यानंतर अगदी आपणही गुणगुणतान अशी गीतरचना. ही गीतरचना चित्रित झाली आहे डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्यावर. ऐकूयात जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीत राहुल देव बर्मन यांचं, तर स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचं.

श्रोत्यांनो, आपण कलकी आवाज या चित्रपटातील समीर यांची गीतरचना ऐकलीत. स्वर होता कुमार सानू, आशा भोसले आणि सहकारी, तर संगीत होतं नदीम शरवण यांचं. श्रोत्यांनो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात ममता या चित्रपटातील गीतरचना. श्रोत्यांनो, लता मंगेशकर या स्वर्गीय आवाजानं काही गाणी त्यांच्या स्वरांप्रमाणेच अजरामर केली आहेत. संगीतकार रोशन आणि लता मंगेशकर यांची खूप चांगली गाणी आहेत, पण ठळकपणे वेगळं वाटणारं मजरू सुंदरपुरी यांच्या अर्थवाही शब्दांनी सजलेलं एक गाणं म्हणजे रहे ना रहे हम महका करेंगे. ही ममता या चित्रपटातील गीतरचना. काही उर्दू धाटणीचे शब्द असले तरी या गाण्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. ती प्रेमभावना, मांगल्य आणि पावित्र्य या गाण्यातून प्रतीत होतं. सुचित्रा सेन आणि अशोक कुमार यांच्यावर चित्री झालेली ही गीतरचना ऐकूयात ममता या चित्रपटातील.

0: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रुती हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत मिळतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी।
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग, नक्की ऐका आमच्या अक्षरलेली या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर।

शुद्ध गाता रहे मेरा जी हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात आनंद या चित्रपटातील गीतरचना. शुद्ध असंख्य श्रवणीय गीतांमधून मुकेश यांनी जो आनंद दिला आहे ना त्याला तोड नाहीये. चार वेळा सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झालेले मुकेशजी, याशिवाय 12 वेळा नामांकनही मिळालेलं असलेले मुकेशजी, 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा या सुंदर चित्रपटातील कई बार येऊन देखा या सुमधुर गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. अगदी आनंद या 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या अविस्मरणीय चित्रपटानं सर्वोत्कृष्ट कथा, संवाद, चित्रपट, मुख्य अभिनेता, सहाय्यक अभिनेता, संकलन अशा सर्व 6 वर्गातील फिल्मफेअर पुरस्कारही प्राप्त करून जबरदस्त षटकार खेचला होता. कथा ऋषिकेश मुखर्जी, संवाद कवी गुलजार, दिग्दर्शन आणि संकलन ऋषिकेश मुखर्जी यांचं होतं. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या भूमिकांमधून चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं होतं. ऐकूयात आनंद या चित्रपटातील गीतरचना.

श्रुतवत्तदापन मुकेश यांच्या स्वरात आनंद या चित्रपटातील कवी योगेश यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निर्देशन होता सलील चौधरी यांचं. भरतशराव या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

एफएम सह्याचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. प्रसारित आहोत मिश्र सह्याचा कार्यक्रम. पंतपूर ऐकूयात जाहिरात संदेश.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रीयुत मिश्र सेनेच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संशय कल्लोळ या नाटकातील डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील गीत रचना.

श्रीतू, आता आपण संशय कल्लोळ या नाटकातील डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायली गोविंद बल्लाल देओल यांची नाट्यगीत रचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचंच. मिश्र साईंचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

आयुष्याला सोबत करते, सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा। श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।

शतकातच आपण सुधीर फडके यांच्या सुरात साने गुरुजी यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मिश्रसेनीचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते. हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख रहा आणि आनंदी रहा.

मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि

0: प्राणायाम या विषयावर, आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठी असा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं, तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचं आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात, आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखीही वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी, म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात, आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात, आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
0: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
1: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा, म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो, शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते, आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात, आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं, म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा, आणि या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात, पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
0: अगदी अगदी. खूप छान, कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे, तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
1: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल, आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच 1 तास जर शक्य नसेल तर थोडासा 1/2 तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम, ध्यान करता येतील.
0: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
1: निश्चितच. जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात, आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो, म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा

0: श्वासगती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही आणि त्यामुळेच आपण कॅलरीत तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे. आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा बरं?
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं. कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही, पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम, त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीचा आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच. मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण ॲडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसनं आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हां, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसनं आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे, आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगी कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरते. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी

0: प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
1: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसे नाडीशोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाचे असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळं त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडीशोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
0: अगदी. एरवी, तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
1: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडीशोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडीशोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखं आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोस किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोस वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
0: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
1: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या सोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
0: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
1: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळं हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत मानेच्या आहेत त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
0: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
1: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहीत धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाजतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो, पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
0: छान. आणखीन एक

0: सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ती म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य हे प्रत्येकाच जीवनात कधी ना कधी आलेलं असतं. प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय. तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं
1: निश्चितच. कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा

0: काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडस स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही. आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार. जसं मनात विचार आला, काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण अर्धा मिनिट, एक मिनिट, दोन मिनिट, तीन मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिटं शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही. आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं. आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद तर त्याच्यामुळे जे फील गुड हॉर्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रीट होतात. तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणते योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाब, ताण, पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रेशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीथ अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी, योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटली.

0: देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 85 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 85 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील. आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती काळावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योगनिद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आहे जो प्राणायाम शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावं असं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण एक 85 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो, षट म्हणजे 6, तर 6 शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्या साठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात ह्यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर जे मन जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात करत आहात तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितकी चांगली घेऊ शकणार नाही आणि त्यामुळंच स्वतःची काळजी घेणं शिका. आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की

0: वॉकिंगला जाऊ, तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी 1 तास नाही काढू शकत, अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत, जी उपाशी पोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आधी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हां, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात, आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते, आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली, यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, जगावेगळी प्रेमकहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काहीही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे,

पनीर भुर्जी रोल तळ्याचे साहित्य आहे पनीर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हिरवी मिरची हळद लाल तिखट गरम मसाला चवीपुरतं मीठ कोथिंबीर टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मातायची कृती कशी करायची तर कढईत तेल गरम करून घ्यायचं त्यात कांदा परतून घ्यायचा कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं मग त्यात हळद तिखट गरम मसाला आणि मीठ घालायचं किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा रोल अर्धा कापून डब्यात भरायचा आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं तर हा रोल 10 ते 15 मिनटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव। असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण। कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर। आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे। ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव। अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे। सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं। छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे। उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते। निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो। पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची। पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची। पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातल्या जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची। बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो। गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो। खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो। घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा। लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती।

दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची खळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरवण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला, मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे, त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा, पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले असा हा वेताळवाडीचा किल्ला.

किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बर का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बर का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

0: पोरा।
1: हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर।

भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो. रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का. पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे. नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात. खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं. लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची. वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो. संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो. या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे. हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो. गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे.

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेताळवाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे, आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे। आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं आठ

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक आहे
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर शुरू होगा बस थोड़ी ही देर के बाद.

नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नीट यूजी फेर परीक्षेला

0: असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालाहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सा है दोस्ती फिल्म से है ना, मोहम्मद रफी की आवाज है, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत है, मजरूर सुल्तानपुरी के बोल हैं, पर इस सब के साथ में आप बताइएगा मजरूर सुल्तानपुरी की कौन सी रचना है जो आपको मजबूर कर देती है बस पर बस ही उनको सुनने के लिए या उनको समझने के लिए, जरूर से बताइएगा. तब तक सुनते हैं ये वाला गीत.

आकाशवाणी मुंबई, राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी। आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं। यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे। दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील। 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील। 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे। प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ

0: सुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, हे नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही आहे, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी

बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत। नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी, कारण गर्भवती महिलांसाठी योग हा अत्यंत फायदेशीर आहे। त्यामुळे पाठदुखी कमी होते, झोप सुधारते आणि प्रसूती वेदना सहन करण्याची ताकद वाढते। याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांना। ह्या योग तज्ञ असून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं त्या गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार केंद्र चालवत आहेत। हर्सुल कारागृहात महिलांना योग शिकवणाऱ्या त्या पहिल्या योग शिक्षिका आहेत। गर्भवतींची योग साधना हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। राज्य पातळीवरील योग भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। डॉक्टर चारुलता, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: आज आपण बोलणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी। तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की गर्भवती महिलांसाठी योग का महत्वाचा आहे। बरं,
2: बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की आमच्या वेळेस तर काही गर्भसंस्कार नव्हते किंवा आमच्या वेळेस काही गर्भवतींनी योग करायचा असं काही नव्हतं, मग आत्ताच का निघालं? तर त्याच्या मागची कारण जी आहे, मुलींच्या लग्नाचं वाढतं वय, स्त्री सुशिक्षित झाली, सक्षम झाली, स्वावलंबी झाली आणि ते विचार करायला लागले की माझं बाळ कसं असेल, माझ्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होत असेल। अति ज्ञानामुळेही बऱ्याच वेळा त्यांच्या मनामध्ये काही काहूर मास्त ताण निर्माण होतो आणि त्यांच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत। दुसरं म्हणजे सहजासहजी गर्भ राहणं हे देखील सध्याच्या परिस्थितीत कठीण झालं।

0: आलेले आहे. वाढतं वय, चिंता या मुलींच्या वाढत्या वय आणि एकंदरीतच कामाच्या ताणामुळे पूर्वी ह्याची गरज नव्हती, कारण की स्त्रीचं क्षेत्र मर्यादित होतं. पण आता तिला ऑफिसचं टार्गेट तेवढंच आहे, दिवसभर तिला 8 तास काम करावं लागते आणि गर्भवती आहे म्हणून तिला एक्सक्युजेस काहीही मिळत नाही आणि त्याच्यामुळे तिची तणावाची लेवल वाढते आणि मग अशा वेळेस औषधं घ्यावी लागतातच. आहारामध्ये बदल करावा लागतो. मनाचं तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना योग साधना म्हणून करावी लागते. म्हणून मी सांगते की असं नाहीये की फक्त गर्भवतींनीच योग करायचा, तर तो पूर्ण 9 महिन्यापर्यंत त्यांनी आपल्या डिलिव्हरीपर्यंत तो जर भाग केला पूर्ण, योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन, आम्ही ध्यान जे शिकवतो हे सगळं जर केलं, तर पूर्ण 9 महिन्याचा काळ जो आहे तो त्या आनंदात घालवू शकतील. आणि म्हणून माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये माझं एक वाक्य असतं की प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज, तो आजार नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही त्याला उत्सव म्हणून साजरा करा. तुम्ही त्या पिरियडमध्ये आनंद घ्या, आनंद द्या, म्हणजे तुमची बाळं चांगली होतील. आणि म्हणून भावी सुदृढ सशक्त पिढी निर्माण होण्यासाठी गर्भवतींनी 3 महिने कम्प्लीट झाले की योगासनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास सुरुवात करायची. तो तिच्या डिलिव्हरीपर्यंत तिने ते करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत जे काही 9 महिन्याचा हा काळ असतो, ह्याचं टप्प्यांमध्ये काही विभाजन केलेलं आहे का बरं?
0: येस, गर्भधारणे झाल्यापासून पहिला जो टप्पा असतो त्याला आम्ही फर्स्ट ट्रायमिस्टर असं म्हणतो. हा पहिला टप्पा जो असतो ना, याला म्हटलं जातं डेलिकेट पिरियड. त्याच्यामध्ये ना आराम करणंच अपेक्षित आहे, दगदग करू नये, कारण याच्यामध्ये बाहेरची वस्तू आपल्या शरीरामध्ये, शरीराने तिला स्वीकारणं आणि शरीराने तिला ऍडजस्ट करणं हा पिरियड असतो. म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये मुलींना जास्त त्रास होतो, उलट्या होणं, मळमळ होणं, थकवा जाणं, सकाळी सकाळी चक्कर आल्यासारखं वाटणं, याला आम्ही मॉर्निंग सिकनेस म्हणतो. या मुलींना खूप जास्त प्रमाणात त्याचा त्रास होतो. म्हणून पहिले 3 महिने आपण मराठी लोक म्हणतो चोर चोळी, 3 महिने लपवून ठेवायची असते गोष्ट, बोलायचं नाही. कारण या 3 महिन्यामध्ये डेलिकेट पिरियड जो असतो याच्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग होतं, कधी कधी ऍबॉर्शन होण्याची शक्यता असते. तर 3 महिने त्या मुलीचा तो गर्भ बाहेरची बॉडी आपल्या शरीराने ऍक्सेप्ट आणि ऍडजस्ट करणं याच्यासाठी वेळ लागतो. म्हणून पहिले 3 महिन्यामध्ये तो पहिला टप्पा असतो, हा जोखीमचा टप्पा असतो. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा जो असतो तो असतो 4th-7th महिन्यापर्यंत, त्याला आम्ही म्हणतो गोल्डन पिरियड. याच्यामध्ये ना सगळ्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या करायच्या असतात. म्हणजे चांगलं वाचन करावं, गाणं म्हणावं, कला डेव्हलप करावी. माणसाला 2 मेंदू असतात, तर राईट ब्रेन जो असतो, उजवा मेंदू असतो हा क्रिएटिव्ह असतो आणि डावा मेंदू हा प्लॅनिंग वाला असतो. या गोल्डन पिरियडमध्ये बाळाचे अवयव डेव्हलप होत असतात. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने चांगले म्हणजे नवीन विचार, नवी कल्पना, म्हणजे वाचन करणं चांगलं, गाणं म्हणणं, चित्रकला काढणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, शिकवणं, शिकणं, हे सगळ्या आपल्याला या पिरियडमध्ये करायचे असतात. याच्यामध्ये गणित सोडवणं हा एक पण महत्वाचा भाग सांगतो आम्ही. उलटे नंबर काउंट करायला सांगतो. 100 पासून 1 आकड्यापर्यंत उलटे नंबर काउंट करायचे, 100, 99, 1 पर्यंत. म्हणजे ही ब्रेन ऍक्टिव्हिटी असते. आणि गणित पाढेपाठ करणं हे सांगितलं जातं. म्हणजे दोन्ही मेंदूची कार्यक्षमता चांगली राहिली पाहिजे. म्हणून हा दुसरा जो टप्पा असतो ना, हा गोल्डन पिरियड असतो. याच्यामध्ये वाचन, चिंतन, मनन जे काय असतं ते सगळ्या गोष्टी करायच्या. आणि शेवटचा जो टप्पा असतो हा मॅच्युअर्ड असतो. म्हणजे त्याच्यामध्ये बाळाचं फक्त वजन वाढत असतं. 4th-5th-6th महिन्यात काय होतं, बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात हळूहळू, सगळे त्याची वाढ होत असते. एक्झॅक्टली प्राणायामाने काय फायदा होतो, तर आता मुलींची लाईफस्टाईल बदलली आहे. मॅक्झिमम मुली जे काम करतात ते खुर्चीवर बसून काम करतात, त्याच्यामुळे पोटाची हालचालच होत नाही ज्या पोझिशनमध्ये बसलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे आत्ताच्या मुलींमध्ये आम्ही साधारण जे बघतो की सुशिक्षित मुलगी असते, आर्थिक स्तरावरती तिथं सगळं चांगलं असतं, परंतु बाळाचं वजन कमी निघतं. म्हटलं तर बावगं ठरणार नाही, पण सिझेरियन आजकाल नॉर्मल झालंय, नॉर्मल डिलिव्हरी ॲबनॉर्मल झालेली आहे. हा फरक झालेला, कारण स्त्रीच्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये बरेचशी स्थित्यंतर झालेली, बदल झालेले आहे आणि त्याच्यामुळे या मुलींच्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. की खूप वेळा सासूबाई असं म्हणतात की तिला झाडू मारायला सांगा, झाडू पोछा. अरे आयुष्यात तिने आता हे केलंच नाहीये. आणि जेव्हा तुम्ही तिला म्हणाल की तू झाडू मार, फरशी पूस, मग तिला असं वाटायला लागले की ही आपल्याला काहीतरी शिक्षा आहे का प्रेग्नन्सी म्हणजे. त्याच्यामुळे त्याला तशाच प्रकारची

0: त्या काही आसनांचा समावेश करून आम्हाला ते ताण कमी करावे लागतात. मग असे हे तीन टप्पे असतात की पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मुलीची तयारी करायची असते की तुला नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने बॉडीचं प्रिपरेशन करण्यासाठी तुला काही वेगळ्या हालचाली कराव्या लागतात. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो पेल्विक रिजनच्या एक्सरसाइज. तर मुली जमिनीवर बसणं सुटलंय आपलं आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचा प्रश्नच येत नाही. मग आपल्याला तसे काही आसनं शिकवावी लागतात. पण काय होतं ना, तुम्ही म्हटले की तू खाली बसूनच जेवली पाहिजे, तू खाली बसून फरशीत पुसली पाहिजे. फरशी पुसणं हे माझं काम नाही, त्याच्यासाठी बाई आहे. आणि त्याच्यामुळे ते काम जर तुम्ही तिला सांगितलं तर तिचा माइंड सेटअप आणखीन बिघडतो. त्याच्यामुळे तिला वेगळ्या वेनी आपल्याला हे सगळं सांगावं लागतं आणि त्याच्यामुळे योग उपयुक्त ठरतो आपल्याला. योगा इज अ सायन्स ऑफ माइंड. म्हणजे योग तुमच्या मनाला शक्ती देतं, तुमची मानसिक तयारी करतं की मला या प्रवासाला सुखकर करायचं आहे म्हणून आपल्याला योग शिकवायचा आहे. त्याचा खूप चांगला फायदा आम्हाला गर्भवतीमध्ये आढळतो.
1: मग गर्भधारणेदरम्यान योग करताना महिलांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: जेव्हा गर्भवती आमच्याकडे योग वर्गाला येते तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे असतं की तिची शारीरिक कंडिशन काय आहे. म्हणजे तिला जर बाळाच्या बाजूत पाणी कमी असेल किंवा वार तिची खाली, त्याला लो लाईन प्लॅसेंटा म्हणतो, असं काही जर कंडिशन असतील तर अशा मुलींना आम्ही सांगतो की जास्त चालणं टाळा. आपल्याकडे मोठा मिसकन्सेप्ट आहे की मुलगी प्रेग्नंट राहिली

0: टू व्हीलर चालवणं, फोर व्हीलर चालवणं, हे या पिरियडमध्ये तुमची फिजिकल कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये पोटाचा टोनअप चांगला यावा म्हणून दीर्घ श्वसन किंवा प्राणायाम जास्त महत्वाचे असतात. आणि सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये आपल्याला फक्त नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. तर काळजी घेण्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच विचार करावा लागतो की अति परिश्रमही नको आणि एकदम बसणं पण नको. म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो ना की अतिपोषण पण नको आणि कुपोषण पण नको, याच्या मधला मार्ग. गर्भवतींनी हरकत नाही 2-3 किलोमीटर रोज वॉकिंग करायला अजिबात हरकत नाहीये, खाली बसून जेवण करायला हरकत नाहीये. इतकं काळजी घेतात काही लोक, घरी कमोडच वापरले जातात तर ते नाही वापरले गेले पाहिजे. नॅचरल आपलं जे इंडियन लायट्रिन आहे ते यूज केले तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता जास्त असते. पण कंडिशन आपला आहे याच्यामध्ये की जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी चालत नाही. याच्यामध्ये तुमची डॉक्टर्स तुम्हाला जे औषधं देतात ते औषधं गोळ्या मात्र व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. आपल्या भारतामधल्या स्त्रियांमध्ये आयर्न डेफिशियन्सी किंवा रक्त कमीच असतं, तर अशा वेळेस ज्या रक्त वाढीच्या गोळ्या दिल्या जातात त्या घेणं गरजेचं असतं. कॅल्शियम घेणं गरजेचं असतं जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल. आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या आपल्याला चालू ठेवाव्या लागतात. जे काही वॅक्सिन आपल्याला दिले जातात म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन वगैरे, तुमची सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. आहार खूप महत्वाचा असतो या पिरियडमध्ये. आपल्याला सगळ्या पद्धतीचा आहार घ्यायचा आहे. बदाम काजू हे तर बरेच लोक घेतात, परंतु आपला नॅचरल आहार जो आहे ना की ज्याच्यामध्ये काकडी टमाटा बीट रोजच्या याच्यामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून पोटाची हालचाल व्यवस्थित होऊन तुमचं पोट साफ झालं पाहिजे. भात वरण भाजीपोळी हा आपला जो भारतीय आहार आहे हा सगळ्यात चांगला आहार आहे. याच्यामध्ये जर मांसाहारी असतील तर मग त्याच्यामध्ये आपल्याला चिकन सूप आणि अंडे चालू शकतात. आठवड्यातनं 3 शेंगभाजी कुठली पण घ्यावी, हिरव्या भाज्या असतात त्या दररोजच्या आहारामध्ये आपल्याला पाहिजे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान प्रशिक्षित योग शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक आहे का?
0: नाही, मी तर असं म्हणेल की डॉक्टर योग शिक्षक असावा. किमान गर्भवतींसाठी योग हा विषय हाताळताना त्याला किमान रिपोर्ट समजला पाहिजे की आपल्याला काय सांगायचं आहे आणि काय सांगायचं नाही हे समजलं पाहिजे. कारण हा जोखमीचा क्लास आहे. याच्यामध्ये गर्भवतीच्या कंडिशननुसार त्याला सगळ्या पोझिशन्स आपल्याला सांगाव्या लागतात. त्याच्यामुळे तो योग शिक्षक प्रशिक्षित असावा हे खूप महत्वाचं आहे. आणि की डॉक्टर योग शिक्षक असेल तर फार चांगलं आहे. याच्यामध्ये असं असतं ना की प्रत्येक मुलीची कंडिशन वेगळी, कोणाच्या गर्भाच्या बाजूचं पाणी कमी असतं,

0: कोणाची सर्विक्स लेन म्हणजे गर्भाशयाचं मुख लहान असतं, कधी कधी जुळे असतात, अशा वेळेस आम्हाला त्या मुलीच्या शारीरिक कंडिशन वरनं वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांना करू द्यावं लागतं आणि काही आसनं पूर्णपणे वर्ज्य करावी लागतात. पोटात जो दोन बाळ आहेत तर अशा वेळेस फक्त आम्ही डीप ब्रिदिंग नावाचा तर जास्त प्रकार शिकवतो. त्यांच्या प्रॉब्लेमनुसारच त्यांना तो योग शिकवता आला पाहिजे हे महत्वाचं आहे.
1: गर्भवती महिलांसाठी श्वसनाच्या व्यायामाचं काय महत्व सांगता येईल?
0: खूप महत्वाचं आहे. त्याला आम्ही आमच्या योगिक परिभाषेमध्ये कुंभक म्हणतो. ब्रीदला होल्ड करणं जमलं पाहिजे. त्याच्यामुळे पोटातलं श्वसन काय आहे, छातीतलं श्वसन काय आहे, पोटात श्वास कसा रोखायचा हे जर गर्भवतीले माहीत असेल तर तिची सुलभ प्रसूती होण्यासाठी मदत होते. आता हे वैज्ञानिक दृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे की बाळाला आईच्या हाताचा स्पर्श समजतो. आपलं मूल जेव्हा आईच्या हातात असतं ना ते शांत असतं बघ, आणि त्याला दुसरं कोणतरी घेतं की एक तर ते शू करतं नाही तर शी करतं नाही तर रडायला सुरुवात करतं. आता शू शी म्हणजे काय तर ते घाबरलंय, ती रिॲक्शन झालेली त्याला. आणि आईच्या हातात आलं की ते शांत बसतं, कारण 9 महिने आईने काही ना काही कारणामुळे पोटावरती हात ठेवलेला असतो आणि त्या हाताचा स्पर्श त्याला समजतो. म्हणून आम्ही ना दीर्घ श्वसन नावाचा एक प्रकार शिकवतो. पोटावरती हात ठेवायचा, श्वास घेताना पोट मोठं करायचं, श्वास सोडताना पोट आतल्या दिशेने जाईल असा एक आकडा मोजायचा. असं 20 चा 1 सेट सकाळी, 20 चा 1 सेट दुपारी, 20 चा 1 सेट रात्री. म्हणजे नॅचरली पोटावरती हात ठेवला की बाळाचं आणि तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं. याला आम्ही म्हणतो गर्भसंवाद. जे पूर्ण 9 महिन्यामध्ये बाळाने काही ऐकलेलं असतं ते डिलिव्हरी झाल्यानंतर ते जर त्याला संगीत ऐकवलं तर बाळ शांत होतं. सायंटिफिकली प्रूव्ह आहे. याला म्हटलं जातं मूल गर्भातून बोलते ऐकायला शिका. म्हणजे योगामध्ये गर्भवतींसाठी योग सांगताना महत्वाचं टार्गेट काय असतं तर या मुलीची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती बॅलेन्स राहिली पाहिजे आणि ती फार महत्वाची असते. कारण मुलीच्या मनामध्ये सतत डोक्यात विचार चालू असतो, काय होईल, कसं होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. आपल्या घरचे बरेच लोक फक्त एकच सांगत असतात की डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म बर का. आपल्याला फक्त धोक्याची सूचना दिली जाते पण धोका टाळायचा कसा हे कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे या पिरियडमध्ये तणावाची स्थिती वाढते आणि नेमकं जेव्हा तुम्ही योग करायला सुरुवात करतात तेव्हा काय होतं की ही तणावाची स्थिती कमी होण्यासाठी मदत होते. कशी होते तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात ज्याला एन्डॉर्फिन, डोपामिन, सिरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन म्हटलं जातं. हे आनंद लहरी म्हणतो आम्ही त्याला. या आनंद लहरी चांगल्या जागृत राहण्यासाठी आपल्याला काही प्राणायामाचे टेक्निक्स करावे लागतात. एकदम सिम्पल प्राणायाम असतात बघा की उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने लांब श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. आपण डावीने घेतलं की काय होतं, उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. उजव्या मेंदूचं कार्य काय आहे, आनंद निर्माण करणं, स्ट्रेस मॅनेज करणं. आणि डावीने श्वास घेतले की उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, उजवीने घेतले की डाव्या मेंदूची कार्यक्षमता. दोन्ही सीचे बघा, कॅल्क्युलेशन आणि क्रिएटिव्हिटी. एकाने गणित चांगलं राहतं आणि एकाने त्या गणिताचा स्ट्रेस कमी केला जातो. आणि म्हणून जेव्हा आपल्याला गर्भवतींसाठी योग शिकवायचा असतो, कारण जेव्हा एखाद्या मुलीला पूर्ण बेडरेस्ट दिलेली असते ना तेव्हा तिची तणावाची पातळी जास्त वाढते. कारण झोपून राहिले की माणसाला विचाराशिवाय काहीच नसतं ना. मग अशा मुलींना 9 महिने पूर्ण आराम करूनही छोटं बाळ निघतं 1.5 किलोचं. म्हणून पूर्ण 9 महिन्यामध्ये मुलींनी ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं असतं. काही ना काही शारीरिक हालचाली या पिरियडमध्ये खूप महत्वाच्या असतात.
1: डॉक्टर चारुलता, मग अशा कोणत्या परिस्थितीत गर्भवती महिलांना योग थांबवणं गरजेचं असतं?
0: योग आम्हाला थांबावं लागतो की काही कारणामुळे जर तुमच्या गर्भाशयाच्या मुखाला टाका दिला, त्याला आम्ही सर्वायकल स्टिच असं म्हणतो, तो टाका दिला तर मग आम्ही योग थांबायला सांगतो. कधी कधी असं होतं की बाळाच्या बाजूचं पाणी कमी होतं तेव्हा आम्ही योगासनं थांबायला सांगतो. परंतु डीप ब्रिदिंग नावाचा जो टेक्निक आहे त्यांनी पाणी वाढल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे. कारण बाळाच्या बाजूचं पाणी कमी होणं आणि बायकांची मानसिक स्थिती याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याकडे अजूनही असं एकही मेडिसिन नाहीये की ही गोळी घे आणि तुझा ताण कमी होईल आणि तुझ्या बाळाचं पाणी वाढेल. सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे पाण्याची लेवल वाढवण्यासाठी मुलींनी पोटावर हात ठेवून ऑक्सिजन इनहेलेशन कॅपॅसिटी वाढवणारा प्रकार आहे, त्याला डीप ब्रिदिंग किंवा दीर्घ श्वसन म्हटलं जातं, ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर मात्र पाण्याची लेवल कमी, माझं ऑब्झर्वेशन आहे. श्रमजीवी वर्गामध्ये होत नाही पाणी कमी, कारण त्यांना माहीतच नसतं.

0: डॉक्टर जे सांगतील ते ऐकत असतात. ते बुद्धिजीवी वर्गामध्ये हा प्रॉब्लेम येतो, पाणी कमी व्हायचं. खूप विचार करतात आणि प्रत्येक उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात त्यांची स्ट्रेस लेवल वाढते. या मुलींना सांगत असतो की तू जेवढी मनाने शांत राहशील तेवढं तुला रिझल्ट मिळते. योग हे शांतता निर्माण करण्याचं माध्यम आहे आणि म्हणून या पिरियडमध्ये योग साधना खूप महत्वाची, कारण सातत्य असेल तर परिणाम येतात. हे 4-5 महिने तुम्ही केलं ना तर तुम्ही एक जीव तयार करतात, एक पर्सनॅलिटी चांगली तयार करतात. आणि म्हणून मुलींना सांगते की पहिलं टार्गेट तुमचा बाळ आहे, तुम्ही आई बनणार आहात, कारण आई बनणं म्हणजे आत्मा आणि ईश्वर. तर तुझी खूप मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून तू स्वतःसाठी या पिरियडमध्ये वेळ द्यायचा आहे. जर तुम्ही आत्ता वेळ दिला तर 100% मुलं शांत निघतात, तो योगाचा परिणाम असतो.
1: बऱ्याच गर्भवती महिलांमध्ये गर्भाच्या भोवतीचं पाणी कमी झालंय असं आपल्या ऐकण्यात येतं, तर मग हे गर्भाच्या भोवती असणारं पाणी कमी होण्याची कारण काय सांगता येतील बरं?
0: मी तुम्हाला म्हटलं ना, अति तणाव हेच कारण आहे त्याच्यामागचं. कधी कधी आहारामधला भाग असतो. बऱ्याच मुली आंबट पदार्थ खातच नाही. व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट पदार्थ खाल्ले ना तर बाळाचं पाणी मेंटेन राहतं. दुसरं म्हणजे काही कारणामुळे सतत मुलींमध्ये सायकोलॉजिकल चेंजेस होतात. मानसिक पातळीवरती खूप रडायला येतं, खूप चिडचिड होते, बोर होतं, नकारात्मक भाव बऱ्याच वेळा निर्माण होते, चिडचिडेपणा तर खूपच वाढतो. आणि जर ते वाढलं तर मात्र बाळाचं पाणी कमी होतं. आणि म्हणून मेंटली पीसफुलनेस, मानसिक शांतीसाठी त्यांना स्वतःसाठी वेळ देऊन जर योगासन, प्राणायाम, मेडिटेशन केलं तर त्याचा फायदा चांगला होतो. आणि नक्की पाण्याची पातळी वाढते. फक्त त्याच्यासाठी आपल्याला श्रद्धा, सातत्य आणि जे काही अभ्यास दिलेला असतो ते करणं गरजेचं असतं.
1: गर्भधारणेपासूनच योग करणं गरजेचं आहे का आणि प्रसूतीनंतरही योग महत्वाचा आहे का, काय सांगाल त्याबद्दल?
0: प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात दोन्ही वेळेस आपल्याला योग साधनेचा उपयोग होतो की बाळाचं वजन चांगलं निघणं, बाळाच्या बाजूचं पाणी चांगलं असणं, बाळाला ब्लड सप्लाय चांगलं होणं, याच्यासाठी प्रसूतीपूर्व योग करावा. आणि प्रसूतीपश्चात ज्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये एक महत्वाची समस्या जी निर्माण होते ती म्हणजे जर सीझर झालेलं असेल तर वेगळ्या समस्या येतात आणि ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी होती त्यांच्यात वेगळ्या समस्या येतात. तर या समस्येमध्ये साधारणपणे युरिनवरचा कंट्रोल कमी होणं हा एक मोठा असतो. म्हणजे शिंक आली, लघवी होते थोडीशी, हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो. डिलिव्हरी नंतर पाठ दुखी, कंबर दुखी खूप जास्त प्रमाणात होते. पूर्वीचे लोक म्हणायचे बघा की तिथं वारं गेलं तिच्या अंगावरनं. सायकोलॉजिकली मानसिक पातळीवरती खूप मुली डिस्टर्ब होतात. म्हणून मग डिलिव्हरी नंतर पण म्हणजे प्रसूती पश्चात पण आम्हाला योग साधनेचे वर्ग घ्यावे लागतात. त्याचा खूप फायदा होतो. तर साधारणपणे असं असतं बघा की नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर आम्ही तुम्हाला 1 महिन्यानंतर बोलवतो आणि जर तुमचं सीझर झालेलं असेल तर 2 महिन्यानंतर बोलवतो. काही एक्सरसाइज, काही आसनं जी असतात ती महत्वाची असतात, पण याच्यामध्ये पण आसनांचा जो अभ्यासक्रम असतो तो सीमित असतो. त्यांना सगळं काही शिकवलं जात नाही. तसं प्रसूती पूर्व वेगळ्या आसनांचा संच असतो, प्रसूती पश्चात वेगळ्या आसनांचा संच असतो. त्याच्यानंतर पोट जास्त राहणं डिलिव्हरी नंतर हा एक खूप कॉमन असतो. त्याच्यामुळे काही बंध नावाचे प्रकार असतात की ऍबडॉमिनल मसल म्हणजे पोटाच्या स्नायूंना थोडस आत ओढण्याची प्रक्रिया करणं हे याच्यामध्ये शिकवलं जातं. त्याचा खूप चांगला फायदा होतो. प्रसूती पश्चात प्रसूतीपूर्व योगाभ्यास महत्वाचा आहे, परंतु गर्भधारणेपूर्वी देखील जर तुम्ही योग साधना केलेली असेल, तुम्ही योग करत असाल, तर साधारणपणे 14-15 वर्षी जेव्हा पिरियड चालू होतात मुलींना तेव्हापासून जर मुलींनी सातत्याने योग केला तर पीसीओडी, पीसीओएस ना तो एक अडथळा होतो प्रेग्नन्सी मधला. थायरॉइडचे पेशंट फार बघतो, डायबिटीस खूप जणींना होतो. याची सुरुवातच व्यायामाचा अभाव असल्यामुळे होते. मग योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक बळकटी देण्यासाठी करायचा असतो. त्याच्यामुळे साधारणपणे तुमचे पिरियडचे प्रॉब्लेम जे असतात ना ते सॉल्व्ह करण्यासाठी पण आपल्याला आधीपासून जर योगासनं, प्राणायाम केली तर गर्भधारणा पण अगदी सुरक्षितपणे होऊ शकते आणि जन्माला येणारं मूल पण सशक्त आणि सुदृढ भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: डॉक्टर चारुलता, आता जाता जाता एक योग तज्ञ म्हणून आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सगळ्या वयासाठी योग करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे योग ही आपली जीवनशैली झाली पाहिजे. याच्यामध्ये सातत्य योग जर ठेवला तर तुमचं शरीर स्वस्थ, मन शांत राहण्यासाठी मदत होईल. आणि मला असं वाटतं की आधुनिक जगामध्ये स्वस्थ शरीर आणि शांत मन हीच मोठी देणगी आहे.
1: डॉक्टर चारुलता रोजेकर।

0: देशमुख, आज आपण आकाशवाणी तारात आणि आपल्या श्रोत्यांना गर्भवती महिलांसाठी योग कसा आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: गर्भवती महिलांसाठी योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरायचे श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत

0: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथक उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है. इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी

संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील, काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या

0: राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू, या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजलेत.

0: समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील. आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं. जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो. म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते.

आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या इंजेक्शन दिली जातात. हे उपचार

0: आणि बंद होतात, त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतो. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसन मुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसन मुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.

श्रोतेहो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा वार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शक 1948 अर्थात 19 जून 2026. मंडळी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. आपण पावसाची वाट बघतच आहोत. या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी, त्यांचं आरोग्य कसं राखावं, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती आज आपल्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर संजय मंडकमाले सर. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे पशुसंगोपन पशुसंवर्धन या विषयात विशेष कार्य यांनी केलेलं आहे. यामध्ये फुले त्रिवेणी संकरित गायींची निर्मिती, पंढरपुरी म्हैस, दख्खन मेंढी तसंच संगमनेरी उस्मानाबादी शेळी यांचं जतन यांचं संवर्धन यावर यांचं विशेष कार्य आहे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम.
2: तर पहिला प्रश्न असा आहे की पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि पावसाळ्यात जनावरांमध्ये कोणकोणते आजार हे सर्वात जास्त आढळून येतात?
3: पावसाळ्यामध्ये जनावरांवरती होणारा मुख्य परिणाम प्रामुख्याने जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे आपला पुण्यातला मावळ भाग आहे की जिथे भरपूर पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होत असतो. आणि मुळात पावसाळ्यात होणारा हवामानातला बदल म्हणजे हवामानामध्ये दमटपणा येतो, आर्द्रता वाढते आणि अति पावसामुळे सगळीकडे चिखल दलदल होते, तसंच नवीन गवत उगवून आलेलं असतं, नद्या ओढ्या नाले यांना गढूळ पाणी आलेलं असतं आणि या सर्वांचा परिणाम एक दूषित वातावरण म्हणजे आहार दूषित होतो, पाणी दूषित होतं, गोठे दूषित होतात आणि मग जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
2: बरोबर.
3: आता नेमका कशा कशावर परिणाम होतो, तर जनावरांमध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार येऊ शकतात. जनावरांची विशेषतः खूर कूज ज्याला म्हणतात, पायाची खूर जे आहे ते जास्त ओले होऊन ते कुजतात, हा एक प्रामुख्याने येतो. पोटाचे विकार, श्वसनाचे विकार असे विविध आजार जनावरांवरती येतात, हा त्या जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणून जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटणे, किंबहुना वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणे, किंवा शेळ्या असतील तर त्यांच्या करड्यांमधलं मृत्यूचं प्रमाण वाढणे, तर अशा घटना या वारंवार घडतात.
2: बरोबर. पावसाळ्यामध्ये पशुधनात आपण बघतो की परजीवींचा जो संसर्ग आहे तो जास्त दिसतो, त्यामध्ये आहे कृमी, गोचिड किंवा उवा, तर यांचा संसर्ग टाळता येतो का आणि याच्यासाठी आपण काय काय व्यवस्था केली पाहिजे?
3: परजीवीमध्ये दोन प्रकारचे परजीवी आहेत, एक अंतर्गत परजीवी म्हणजे पोटातले जंतू आणि बाह्य परजीवी म्हणजे आपण जे सांगितलं की गोचिड, पिसवा, उवा, तर यांचा संसर्ग निश्चितपणे टाळता येतो. आता काही औषधं उपलब्ध झालेली आहेत की जी जनावरांच्या अंगावरही फवारायचे असतात आणि गोठ्यात सुद्धा फवारायचे असतात, तर अशा औषधांचा प्रामुख्यानं महिना दोन महिन्यात किंवा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळी किमान 3 दिवस सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे. आज नुसता फवारला आणि उद्या थांबला असं करून चालत नाही, कारण परत ते परजीवी परत त्या अंगावर येतात, तर हा वापर आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या देशी पद्धती आहेत, त्यांच्याकडे खूप थोडी जनावर आहेत आणि मग त्यांना ही औषधं परवडत नाहीत बाहेरची आणायची, किंवा त्यांच्याकडे फवारणीला पंप नाही, तर अशा लोकांनी ना तंबाखूचं पाणी करून ते जनावरांना त्यांनी धुतली तरी चालू शकते. जिथे गोचिडांचा प्रादुर्भाव आहे, तर एक छोटासा उपाय आपला जो गावठीत आहे तो शेतकऱ्यांना सांगतो.

0: की मिठाचं संतृप्त द्रावण करायचं. मग संतृप्त द्रावण म्हणजे काय, तर पाणी उकळायला ठेवायचं, साधारण लिटर 2 लिटर जे काही आपल्याला आवश्यक असेल ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये जाड मीठ हे सारखं टाकत राहायचं. जोपर्यंत ते मीठ विरघळतंय पाण्यातलं तोपर्यंत मीठ टाकायचं. ज्यावेळी मीठ विरघळायचं थांबेल त्यावेळी मीठ टाकणं थांबवायचं. हे झालं मिठाचं संतृप्त द्रावण. आणि ह्या द्रावणाने आपल्या जनावराचं अंग केसाच्या उलट्या दिशेने पुसायचं. म्हणजे मग जे काही गोचीड वगैरे आहेत, विशेषतः काशेच्या किंवा 2 पायाच्या मध्ये गोचीड जास्त असतात, मानेजवळ असतात, कानाच्या पाठीमागे कानात गोचीड असतात, ते विशेष शेवटीच्या खाली असतात, तर या विशेष भागांकडे लक्ष देऊन हे संतृप्त द्रावणानं जनावर पुसायचं. आणि हे द्रावण वाळलं रे वाळलं की जनावर धुवायचं, म्हणजे किमान अर्ध्या तासापर्यंत हे वाळतं जनावर आणि त्यानंतर ताबडतोब जनावर धुवायचं, नाहीतर मग जनावरांच्या अंगावरचे केस गळायला. त्यामुळे हा उपाय करताना शेतकरी म्हणून ही एक काळजी घ्यायची की हा उपाय खूप चांगला आहे, परंतु ही काळजी घ्या तुम्ही, करा की अर्ध्या तासाच्या जनावर तुमचं
1: धुतलं गेलं पाहिजे. बरोबर, प्रभावी उपाय म्हणता येईल.
0: दुसरा एक उपाय आहे की आपल्या गोठ्यांमध्ये कोंबड्या सोडा. गावठी कोंबड्या ज्या असतात आपल्या, त्या गावठी कोंबड्या म्हणजे एक पूरक व्यवसाय तुम्हाला होऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत, त्यांनी जर थोड्या प्रमाणात कोंबड्या त्याच्यात ठेवल्या तर या कोंबड्या परोपजीवी निर्मूलनाचं खूप चांगलं काम करतात. त्या गोचीड वेचून वेचून खातात आणि मग जनावरांच्या परोपजीवीचे नियंत्रण जे आहे ते होऊ
1: आपोआप होऊ शकतं. बरोबर, छान. आपले हे जे उपाय आहे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आवडले असतील. पुढचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात आपण कोणता बदल केला पाहिजे?
0: हा महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात जो बदल करायचा. तर आता आपल्याला जनावर 2 प्रकारचे आहेत. काही शेतकरी चारून जनावर पाळतात, काही जनावर जागेवर बांधून मग त्याला बाहेरचं जो आपला चारा आहे पिकवलेला तो घालतात. तर बाहेर जे चरायला नेतात त्या लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे की जिथं मऊल उसलुसीत गवत आहे अशा ठिकाणी जास्त वेळ जनावर चरू देऊ नका. तुमची जी जनावर चारण्याची वेळ आहे ती कमी करा बाहेर चारण्याची, कारण नुकतंच गवत उगवून आलेलं असतं. या उगवलेल्या गवतामध्ये नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांनी पोटफुगी होऊ शकते आणि पोटफुगीने जनावर दगावण्याची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जे जनावर गोठ्यात बांधून चारा खाऊ घालतात त्यांना एक आहे की तुम्ही चारा कापून आणला रे आणला की लगेच जनावरांना खाऊ घालू नका. तो थोड्या वेळ ठेवा, तो थोडासा कोमेजू द्या, सुकू द्या, टवटवीत जो चारा आहे तो घालू नका. त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या आणि मग पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग त्याची कुट्टी करून तो जनावरांना घाला. तिसरा एक बदल शेतकऱ्यांनी करायचा की हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. हिरवा चारा कमी प्रमाणात द्या, वाळलेला चारा जास्त प्रमाणात द्या. आणि हल्ली जो TMR म्हणजे सर्व मिश्रण एकत्र, म्हणजे आपण जसं भेळ खातो तसं जनावरांना हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य असं एकत्र करून जर दिलं तर ते छान खातात जनावर आणि ते अंगी पण लागतं. तर असं ज्याला आम्ही TMR म्हणतो की एकत्रित केलेला सर्व प्रकारचा चारा, यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. विशेषतः द्विदल धान्य जी आहेत, म्हणजे ज्याला आपण लसूण घास म्हणतो, बरसीम म्हणतो, तर अशा याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करूनच तो एकत्रित करा आणि जनावरांना खाऊ घाला आणि वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा. हा एक काळजी घ्यायची. दुसरा जे आपण विविध प्रकारच्या पेंडी जनावरांना खाऊ घालतो, सरकी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, तुमची शेंगदाणा पेंड असेल, तर पावसाळ्यामध्ये या पेंडीला एक विशिष्ट प्रकारची बुरशी येते. जर का त्याच्यात हिरवट काळसर अशी तुम्हाला बुरशी कुठल्याही पेंडीवर दिसली तर अशा प्रकारची पेंड अजिबात जनावरांना घालू नका, त्याने विषबाधा होण्याची शक्यता. तर ही काळजी शेतकऱ्यांनी जनावरांना खाऊ घालताना घ्यायची आणि अशा प्रकारच्या पेंडी गोठ्यामध्ये साठवताना घ्यायची. या पेंडीला आर्द्रता जास्त लागणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. ज्या शेतकरी बंधूंकडे वाळलेला चारा साठवलेला आहे त्यांनी साठवणुकीपूर्वी एक इथून पुढे काळजी घेतली पाहिजे की त्यामध्ये जाड मीठ टाका. तुम्ही जेव्हा तुम्ही पेंड्यावर पेंड्या रचता किंवा भुसा घेतला असेल तर भुसाच्या लेअर्स टाकता, तर या 2 लेअरमध्ये तुम्ही जर जाड मीठ टाकत राहिला तर बऱ्या प्रमाणात साठवणूक चांगली होते, या बुरशीची वाढ आहे ती कमी प्रमाणात होते. आणि अशी जर तुम्ही काळजी जनावरांच्या आहारामध्ये घेतली तर निश्चित पावसाळ्यात फायदा
1: होऊ शकतो. जसं आता आपण चाऱ्याविषयी सांगितलं तसंच पाण्याचा देखील त्याची गुणवत्ता आपली राखली गेली पाहिजे. जे जनावरांना पाणी आपण प्यायला देणार आहोत तर ही कशी राखली गेली पाहिजे?
0: पाणी आपण म्हणजे याला जीवन म्हणतो आणि जसं ते जीवन आहे तसंच त्यामागे जंतू संसर्ग होणं सुद्धा खूप संयुक्तिक आहे. म्हणजे गढूळ पाणी झालेलं असतं, पाणी झालेलं असतं, तर पाणी शक्यतो निर्जंतुक करून तुम्ही द्या. निर्जंतुकीकरणाकडे पूर्वी पोटॅशियम परमँगनेट सांगितलं जायचं, पण आता पोटॅशियम परमँगनेट ऐवजी आपण क्लोरीनच्या गोळ्या किंवा क्लोरीनचं जे सोल्युशन येतं तर ते जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर ते

0: जंतू कुठं चांगल्या रीतीनं, तर अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या. दुसरं, पाण्याच्या ज्या टाक्या आहेत साठवलेल्या, हल्ली बहुधा सगळ्यांकडे प्लास्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे सिमेंटच्या टाक्या आहेत त्या लोकांनी 15-20 दिवसातून एकदा त्या हौदाला आतनं चुना लावला पाहिजे. चुना लावला की जे पाणी शेवाळतं कडेला, भिंतीच्या कडेला शेवाळ येतं, तर ते शेवाळाचं प्रमाण कमी होतं. तर अशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतकरी बंधूंनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे.
1: सर, आता आपण म्हणतो की पावसाळा आला की त्यासोबत आजार देखील येतात, माणसांनाही येतात आणि जनावरांनाही दिसतातच, तर ही सुरुवात कशी होते, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि शेतकऱ्यांनी ती कशी ओळखावी?
0: पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. घशापासून सुरुवात करूया, तर घशांचा जो घटसर्प आहे तर तो जनावरांना पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये घशामध्ये घरघर येणे, ताप 103-104 आसपास ताप येतो, डोळ्यातनं पाणी येतं, तर अशी लक्षणं दिसली की त्याबद्दल तो पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. मनानं शेतकरी बंधूंनी कुठलाही औषधोपचार करू नका. जो कोणी पशुवैद्यक तुमच्याकडे आहे त्याला बोलवा, त्याच्या सल्ल्यानं त्याला औषधोपचार करा. आणि महत्वाचं म्हणजे रोगाला उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला जास्त चांगला. आणि म्हणून या आजारांसाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते तुम्ही तातडीनं करून घ्या. घटसर्पासाठी लस आहे, ब्लॅक क्वार्टर म्हणजे फऱ्या याच्यासाठी पण लस आहे, लाळ्या खुरकूटसाठी लस आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार पीपीआर या महत्वाच्या लसी आहेत, याचं लसीकरण तुम्ही पावसाळ्यापूर्वी करून घेतलं पाहिजे. म्हणजे मग हे आजार आपल्याकडे येणारच नाहीत. मात्र आजार आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुम्हाला जसं मी सांगितलं की घशाचा घटसर्प होऊ शकतो, पोटफुगी हा वारंवार आजार येऊ शकतो. पोटफुगीमध्ये शेतकरी बंधूंनो की तात्पुरता तुम्ही उपाय म्हणून 500 ग्रॅम गोड तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 मिलीग्रॅम टर्पेंटाईन ऑइल टाकायचं, नंतर 100 ग्रॅम सोडा आणि 5 ग्रॅम हिंग याचं मिश्रण करायचं आणि तेच जनावरांना पाजायचं. हे पाजत असताना एक काळजी घ्यायची की जनावरांना ठसका लागणार नाही. जर जनावराला ठसका लागला तर ते औषध पोटात जाण्याऐवजी त्याच्या फुफ्फुसात जाते हेच लक्ष, आणि म्हणून ही काळजी घ्यायची. औषध पाजताना निमूळच्या तोंडाची बाटली घ्या आणि त्या निमूळच्या तोंडाच्या बाटलीनं जे मिश्रण आहे हे आपल्या जनावरांना पाजा. जनावर जास्त फुगलेलं असेल, तुमच्याकडे आता गोड तेल सोडा टर्पेंटाईन ऑइल हे नसेल, तर एक साधारण 1 इंच जाडीची काठी 1 फूट लांबीची ती जनावरांच्या तोंडात घालायची. म्हणजे जसं घोड्याला आपण व्यसन किंवा गाईला व्यसन घालतो अशा प्रकारची व्यसन तयार करायची, ती काठी जनावरांच्या तोंडात, म्हणजे जनावरांचा आ झाला पाहिजे तोंडाचा. आणि मग जनावर असं आ करून त्याला फिरवा सारखं, त्याला पळवत राहा. तसं पळवत राहिलं की मग त्याच्या पोटात जो काही गॅस साठलेला आहे, वायू साठलेला आहे, तो बाहेर निघायला मदत होईल. हे साधारण उपचार, प्राथम उपचार आपण म्हणून सांगू. तर अशा प्रकारचा उपचार शेतकऱ्यांनी
1: आणि त्यानंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं,
0: पशुवैद्यकांचा सल्ला हा तातडीने असणं, आणि त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एक प्रथमोपचार पेटी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यात ठेवली पाहिजे. या प्रथमोपचार पेटीमध्ये तापाची औषधं, जुलाबाची औषधं, पोटफुगीची औषधं आणि कासेचे आजार होऊ नयेत म्हणून औषधं ही प्रामुख्याने प्रथमोपचार पेटीत ठेवली पाहिजे. आणि पशुवैद्यकाकडनं ती कशी वापरायची ही समजून घेऊन वापरली पाहिजे.
1: सर, पुढचा प्रश्न असा आहे की दुग्धजन्य जे जनावरं आहेत त्यांची पावसाळ्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं दूध उत्पादन येण्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, तर दुधाळ जनावरांची कशी काळजी घ्यावी?
0: दुधाळ जनावरांची पहिली काळजी म्हणजे आहाराचं नियोजन. त्यांच्या आहारामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. दुसरं आहे की जी दुधाळ जनावर आहेत त्यांना दूध काढल्या खाली बसू देऊन किमान ती अर्धा तास उभी राहतील, आणि जिथं तुम्ही दूध काढताय ती जागा स्वच्छ कोरडी ठेवा. कारण काय की दुधाळ जनावरांमध्ये मस्टायटिस, स्तनदाह ज्याला म्हणतो आपण, दगडी कास, तर हा आजार होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि हल्ली सगळ्यांकडे संकरित गायी आहे आणि ह्या संकरित गायी मस्टायटिस सारख्या आजाराला
1: लवकर
0: जास्त बळी पडतात. आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की कास स्वच्छ राहिली पाहिजे, जिथं दूध काढताय तो गोठा स्वच्छ राहिला पाहिजे, जनावर स्वच्छ जागी बसलं पाहिजे. कारण संकरित गायींना अत्यंत वाईट सवय असते, जिथं शेण आहे तिथे जाऊन त्या बसतात. आपलं म्हणून मी आधी सांगितलं की गोठा पहिला तुमचा स्वच्छ करा. पावसाळ्यापूर्वी कुठं छत गळत असतील, कुठे भिंती नवोल येत असतील, तर पहिले ते दुरुस्त करून घ्या की अशा प्रकारे कुठे गडबड होता कामा नये आणि जनावरांचा गोठा पूर्ण स्वच्छ
1: असला पाहिजे. बरोबर. सर, जेव्हा आपण जनावरांविषयी बोलतोय, आपल्या पशुधनाविषयी बोलतोय, यामध्ये शेळ्या मेंढ्या कोंबड्या सगळ्याच झाल्या, तर कुक्कुटपालनामध्ये आपण पशुधनाची पावसाळ्यात विशेष कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा जो गोठा असतो त्याची देखील कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण काय सांगाल?
0: कोंबड्यांच्या बाबतीत

0: कोंबड्यांचे गोठे हे उबदार कसे राहतात, म्हणजे तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये बल्ब लावलेले असतात वगैरे, तर हे बल्ब व्यवस्थित राहील, तिथे उष्णता उबदारपणा त्या गोठ्यांमध्ये राहील, ही काळजी घेतली पाहिजे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जी मी सांगितली बुरशी, तर अशी बुरशी जाता कामा नये ही एक काळजी आपण कोंबड्यांच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत लसीकरण अत्यंत ज्याला म्हणतो की आपण केलंच पाहिजे, विशेषतः आंतरविषार आणि पीपीआर या दोन गोष्टींसाठी लसीकरण केलं पाहिजे. ज्या गाभण शेळ्या आहेत त्या विण्यापूर्वी 30 दिवस आधी सीडीटी किंवा आंतरविषार दोन्हीपैकी एक लसीकरण तुम्ही करून घेतलं पाहिजे, म्हणजे करडांमध्ये येणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होईल आपलं. तर महत्वाचं शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण हा एक
1: महत्वाचे
0: सांभाळले पाहिजे.
1: मी आता तोच प्रश्न विचारणार होते पुढचा की लसीकरणाचं महत्व हे जे आहे हे कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि पावसाळ्यापूर्वी कोणत्या लसी देणं आवश्यक आहे, ठळकपणे आपण काय सांगाल याविषयी.
0: पावसाळ्यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की आंतरविषार ईटी नंतर एचएसबीपी म्हणजे ज्याला घटसर्प आणि फऱ्या याच्यासाठी लस घेतली पाहिजे, नंतर लाळ्या खुरकुतची लस सगळ्यांनी घेतली पाहिजे, विशेषतः धनुर्वाताची लस एक सगळ्या जनावरांना आपण दिली पाहिजे, आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआरची जी लस आहे ती दिलीच पाहिजे.
1: बरोबर.
0: तर या महत्वाच्या लस आपण दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठ्यांची जी स्वच्छता आहे, गोठ्यांची जमिनीची जी स्वच्छता आहे ही त्यांनी राखली पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना एक साधा उपाय सांगतो की तुमच्याकडे जे जे काही वाळलेलं गवत असेल किंवा चाऱ्याचा जो जो काही सुका भाग असेल तर रात्रीच्या वेळी तो सर्व गोठ्यात पसरून ठेवा, जनावरांना सुकल्या जागी बसण्याची सोय करा, आणि गोठ्यामध्ये चुनाची जी पावडर असते ती भुरभुरा. ही चुन्याची पावडर भुरभुरली की गोठा कोरडा राहण्याला मदत होते, त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं चुन्याचा पाण्याबरोबर संपर्क आला तर उष्णता बाहेर पडते, उकळतं पाणी अक्षरशः, जर चुनखडी टाकली तुम्ही पाण्यात तर ह्या पाण्याचा संसर्ग झाल्यावर जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण थोडं ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो आपण अशा प्रकारे या चुन्याच्या पावडरने
1: करू शकतो.
0: तर रात्रीच्या वेळी असं जनावरांना बेडिंग देणं हे फार महत्वाचं. हल्ली मॅट पण आलेले आहेत, ज्यांना शक्य आहेत त्यांनी मॅट टाकल्या पाहिजे. शेतकरी बंधूंना मॅट वापरणाऱ्यांना पण मी एक काळजी घ्यायला सांगेल की मॅट आठवड्यातून एकदा वर उचलून बघा, कारण मी खूप गोठे असे बघितलेत की मॅट टाकलेली असते जनावर छान बसते, पण तुम्ही जर मॅट उचलली की त्याच्याखाली आळ्या चाळ्या असतात, कारण तुम्ही गोठा धुताना किंवा जे शेण मलमूत्र ते मॅट खाली जातं ते तसंच राहतं, साफसफाई त्याची होत नाही आणि मग तो एक मोठा स्रोत संसर्गाचा होतो. तर म्हणून मॅट वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवड्यातून एकदा मॅट स्वच्छ मॅट खालची जागा मॅट दोन्ही स्वच्छ धुतली गेली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली.
1: छान. गोठ्याची स्वच्छता महत्वाची आपण सांगितलं, तसं तिथे निर्जंतुकीकरण देखील नेहमी करणं अपेक्षित आहे. सर आपण जसं बघतो की हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलाचे परिणाम सगळीचकडे दिसून येतात, तर पशुधन व्यवस्थापनामध्ये आपण काय बदल केले पाहिजे, आणि आता आपण म्हणतोच की हवामान बदलला की त्याची आव्हानं देखील बदलतात, तर ही कोणकोणती आव्हानं आहेत की जी आता आपल्याला सामोरे जायचं आहे त्यांना.
0: पशुधन हवामान बदल हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो प्रामुख्यानं तर यामध्ये हीट ज्याला उष्णता हवामानामध्ये नेमकं बदल काय होतंय, तर उष्णता तीव्र होत चाललेली आहे दिवसेंदिवस. तुम्ही बघितलं तापमान, तर ही तापमान वाढ आणि नंतर येणारा लगेचचा पावसाळा याच्यामुळे स्ट्रेस ताण म्हणतो आपण वातावरणाचा ताण जनावरती होत असतो, आणि हा ताण येऊ नये जनावरती म्हणून गोठ्यांची जी काळजी घेतली पाहिजे. आता पावसाळा येऊ घातलेला आहे, बरेचसे लोकांनी जी तयारी आहे तर गोठे मध्ये पाऊस कसा जाणार नाही. हल्ली बरेच लोक मुक्त गोठा पद्धत वापरतात, तर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादन देणे पावसाळ्याच्या काळात जो मधला भाग आहे जो तुम्ही जनावरांना फिरण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे जिथे जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला प्लास्टिकचं आच्छादन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा गोठा खाली कोरडा राहील. तर ही खूप गरजेची. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. शेळ्यांना अजिबात ओल चालत नाही म्हणून शेळ्यांना जिथे जिथे शक्य त्यांनी माचण करा. माचण म्हणजे शेळ्यांना उंच जागा अशी वरती बसायला किंवा नाही तुमच्याकडे काही तर कॉट ठेवा सर आपल्या, आणि त्या कॉटवर त्या शेळ्यांना बसू द्या. किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी बांबू आणि इतर तुमच्याकडे सुबाबळ असतील किंवा इतर जी झाडं असतील त्यांनी उंच करून असं माचण तयार करा त्याच्यावर शेळ्यां मेंढ्यांना
1: बसता येईल.
0: तर ही काळजी नेहमी निश्चितपणाने शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि वातावरण बदलाला अनुकूल होण्याची प्रक्रिया शरीर करत असत. आता आपण बघितलं की उन्हाळा तीव्र होता तरी आपण सर्वाईव्ह होतोय त्याच्यातनं जातोय, तसा जनावरांमध्येही सुद्धा ज्याला आम्ही अक्लमटायझेशन म्हणतो की ज्यांना वातावरणाशी समरस होण्याची क्षमता ही निसर्गाने दिलेली आहे, पण ज्यावेळी अचानक बदल होतो त्यावेळी ती क्षमता थोडीशी थांबते किंवा तिला अपुरी पडते.

0: आणि म्हणून त्याला पूरक आपण त्याला हे दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आहार नियोजन सुद्धा थोडंस केलं पाहिजे, त्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर हा केला पाहिजे, हा आहाराच्या दृष्टीने केला पाहिजे. आणि गोठ्यांमधलं स्वच्छता आणि आच्छादन पावसाळ्याच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी केल्या.
1: छान सर, एक प्रश्न असा येतो की पावसाळ्यामध्ये जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तर त्याची लक्षणं कोणती आहेत, त्यावरचा उपचार काय केला पाहिजे आणि त्याचा दुष्परिणाम पशुधनावर काय दिसून येतो?
0: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. जंताचा जो प्रादुर्भाव आहे तर याची लक्षणं फार उशिरा दिसायला लागतात. जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळी मग जनावरांच्या डोळ्यांची लाली कमी होणे, याची खाली अशक्तपणा येणं, जनावरांची केसताट उभी राहणं, ही लक्षणं पहिली जनावरांची दिसतात, पण हा फार उशिरा लक्षणं दिसायला लागतात. म्हणून नित्यनियमानं जंत निर्मूलन करून घेणं हे खूप संयुक्तिक उपचाराची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मी हे सांगेल की जिथं जिथं पाणथळ जागा आहे, जिथं जिथं गोगलगाई फिरतायत, अशा ठिकाणी तुमची जनावरं चरायला नेऊ नका. विशेषतः ओलसर जागा आहेत, झाडांच्या खालीची जागा आहे, तिथे गोगलगाईंचा प्रादुर्भाव असतो. आणि हा गोगलगाईंचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर ज्यावेळी तुम्ही सकाळी ऊन पडल्यावरती चराऊ आपलं रान बघाल, तुम्हाला दिसेल की असे चमकदार पट्टे दिसतील की जे गोगलगाई फिरल्यामुळे तयार झालेले असतात. तर असे जे पट्टे आहेत अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला नेऊ नका, कारण जंतामध्ये लिव्हर फ्लू सारखा जो आहे त्याचा प्रसार होण्याचं माध्यम या गोगलगाईच्या मार्फत जास्त होतो. तर जे विविध कृमी आहेत, म्हणजे पट्टेरी कृमी आहेत, गोल कृमी आहेत, चपटे कृमी आहेत, तर या कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंत निर्मूलन हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग. आणि दुसरा, त्याला एक गावठी ज्याला आपण म्हणू किंवा आम्ही त्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी ITK म्हणतो आम्ही त्याला, तर असं तंत्र म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये लिंबाच्या पाल्याचा वापर कर. गाई म्हशींना थोडा द्या, दुभत्या जनावरांना लिंबाचा पाला थोडा द्या, नाही तर त्याचा दुधात अंश जात असतो तो थोडासा, तर हात कमी द्या. पण शेळ्या, मेंढ्या आणि जी बिनदुभती जनावर आहेत त्यांना भरपूर लिंबाचा पाला खाऊ घाला, हा सुद्धा एक जंत निर्मूलनाचं चांगलं कार्य हा करू शकतो.
1: बरोबर, या सगळ्या उपचारांमुळे जंत निर्मूलन होऊ शकतं. आणि काही
0: दुसरे एक औषधोपचार जे आहेत, विविध जंतनाशक औषधं आहेत, तर ही औषधं देताना एक काळजी घ्यायची, स्वतःच्या मनानं औषधं द्यायची नाही, पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषध द्या. आणि एकच एक औषध वारंवार देऊ नका. आता ह्यावेळी एक औषध दिलं तर दोन तीन महिन्यांनी दुसरं औषध द्या. पूर्वी जे जंत निर्मूलनाचं आम्ही जी शेड्यूल होतो आम्ही एक 6 महिन्यांना सांगायचो, नंतर 4 महिन्यांना सांगायला लागलो. आज जंतांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की दर महिन्याने की जंत निर्मूलन करावं किंवा काय असा विचार येतो, परंतु दर 3 महिन्यानं किमान तर तुम्ही जंत निर्मूलन हे करून घेतलंच पाहिजे. आणि हे मनाने न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं केलं पाहिजे. यावेळी तुम्ही काय औषध दिलं हे पशुवैद्यकाला सांगा की मागच्या वेळी मी हे औषध दिले, म्हणजे तो तुम्हाला दुसरं औषध बदलून देईल. ही एक काळजी जंत निर्मूलनात शेतकरी बंधूंनी घेतली
1: पाहिजे, म्हणजे अदलून बदलून औषधांचा वापर केला पाहिजे आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. यानंतरचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यामध्ये जनावरांची जी खुरं आहेत या खुरांना आजार होण्याची एक शक्यता जास्त असते, तर खुरांची काळजी कशी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये?
0: होतं काय की पावसाळ्यामध्ये जनावर बाहेर फिरतात, गोठा ओला असतो, बाहेरची जमीन सुद्धा ओली असते, आणि या ओलेपणामुळे जनावरांची खुरं मऊ होतात. मऊ होऊन या खुरात जखमा, मग त्याला खडा टोचला की खुरांना जखमा लगेच होतात. तर या खुरांमध्ये ज्याला आसडी आपण म्हणतो, आळ्या पडणं, तर ही गोष्ट होण्याची शक्यता असते. तर म्हणून ही जनावरांची खुरं स्वच्छ ठेवणं ही एक पावसाळ्यातली महत्वाची बाब आहे. आणि मग नियमितपणे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईड वापरून ही खुरं धुतली गेली पाहिजे. नियमितपणे ही खुरं आपण धुतली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे पोटॅशियम परमँगनेट 1 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यात असं मिसळून या पाण्याने जनावरांची खुरं आतून बाहेरून धुवा. खुरावरती वरण पाणी घातल्यासारखं करू नका, तर खालच्या बाजूने सुद्धा आणि खुरांच्या मधली जागा सुद्धा ही स्वच्छ करा. तसंच दुसरं, जर जास्त प्रमाणात तुम्हाला कूज दिसून येत असेल तर मोरचूद, कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो, की मोरचूदा 3 ते 5 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्यानं नियमितपणे जनावरांची खुरं धुवा, म्हणजे ही खुर कूज तुम्हाला टाळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जनावर जिथे जास्त वेळ उभं राहतात ती जागा कोरडी ठेवा. आणि आधीच मी तुम्हाला जर सांगितलं की तिथे चुना भरभरावा किंवा वाळलेलं गवत तिथे ठेवा, म्हणजे मग जनावरांना खुरं जास्त भिजणार नाही, ती मऊ पडणार नाही, आणि मग

0: 꾸지 원하는 네 자나는 저 그러면 자꾸만 원하는 네
1: 더히
0: 갈지니 십발은 그런 저 앞뒤 답은
1: घेतले पाहिजे सर आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहोत एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे पशुपालक आहेत तर यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल जेणेकरून येणारा जो पावसाळा आहे तो पावसाळा आपल्या पशुधनासाठी अतिशय सुकर होईल काय संदेश द्याल आपण
0: शेतकरी बंधूंनो पावसाळा सुकर होण्यासाठी मी आधीच सांगितले आजार येण्यापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून पावसाळ्यापूर्वी जी जी लसीकरण सांगितली ती पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुन्हा पहिल्यांदा लसीकरण करून घ्या नंतर तुमचे गोठे पहिले स्वच्छ आणि पाऊस जाणार नाहीत असे तयार करून घ्या ज्यांच्याकडे मुक्त गोठा आहे त्यांनी मधली जी जागा तुम्ही मुक्त फिरण्यासाठी ठेवली त्याच्यावरती आच्छादन प्लॅस्टिकचे हल्ली मोठे मोठे तावदानं येत आहेत ते प्लॅस्टिकचे तात्पुरते अवदान बसून घ्या नंतर गोठ्यांची जमिनीची स्वच्छता ठेवा जनावरांची स्वतःची स्वच्छता जनावरांच्या कासेची निगा मागच्या सगळ्याच बाजूची निगा म्हणजे मांडी कास बाहेरचं मायंग शेपटी हे सगळं स्वच्छ कसं राहील याची एक काळजी घ्या जनावरांच्या आहार नियोजनामध्ये जनावरांचा चारण्याचा काळ कमी करा जनावरांना लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नका जे काही तुम्ही वर्ण गवत देतात ते थोडस हिरवं गवत सुकवून जनावरांना खाऊ घाला परोपजीवी निर्मूलन आपण जे म्हणतोय की माशा गुचीड यांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी जर तुम्ही गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी धूर करा म्हणजे डास माशा ज्या होतात तर तुम्ही लिंबाच्या पाल्याचा कडुलिंबाच्या पाल्याचा जर धूर केला तर त्यांनी डाशा आणि माशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं आणि मग त्यामुळे येणारे जे आजार आहेत ते सुद्धा आपले कमी होतील तर ही जी आहे मुख्य प्रामुख्याने स्वच्छता आणि लसीकरण या दोन गोष्टी शेतकरी बंधूंनी पाळल्या पाहिजेत आणि आपले जनावर स्वस्थ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे
1: तर या सगळ्याच उपाययोजनांचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल डॉक्टर संजय मंडकमाले सर आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन कसं छान करता येईल याविषयीची माहिती अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण मांडली या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद
0: धन्यवाद मॅडम शेतकरी बांधवांना नमस्कार धन्यवाद
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत सादरकर्ते होते धीरज केदारी ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती
3: मंडळी कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे आता एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल आणि संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात कारभारीन या सदरात दर्शना दामले यांची मुलाखत बरे तर मंडळी या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते नमस्कार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: माझा वार माझा शिवार हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्रीचे 8 वाजले.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती

0: टी पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2,000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट यूजी फेर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी

0: संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGC फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविन्याचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे लोकगीत.

गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रात्रीची 8:30 वाजलेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अबोली गद्रे यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना.

श्रोते हो, भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात भावधारा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात हे गीत.